भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 72, दशक 5, समास 10, सिद्धाची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। संसारिक माणसाने त्याग केला नाही तर साधक होऊ शकत नाही का, हा प्रश्न मागील समासात आपण विचारला होता, त्याचे उत्तर देत आहे। चांगला मार्ग स्वीकारणे, वाईट बुद्धीचा त्याग केल्याशिवाय चांगली बुद्धी लागणार नाही, असा संसारिक त्याग असतो। प्रपंचाचा वीट मानला, मनाने विषयांचा त्याग केला तरच पुढे परमार्थाचा मार्ग अवलंबता येतो। अभावाचा त्याग, संशयाचा त्याग, अज्ञानाचा त्याग हळूहळू घडू शकतो, असा सूक्ष्म त्याग घडतो। निस्पृह व्यक्तीस बाहेरील गोष्टी देखील त्याग करणे आवश्यक आहे। संसारी व्यक्तीस वेळोवेळी बाह्य त्याग करावा लागतो। त्याग केल्याशिवाय नित्य नियम कथा श्रवण करता येत नाही, अशा त्यागाशिवाय साधक होता येत नाही। मनात निर्माण झालेल्या शंका आता मिटल्या, आता पुढील कथा ऐका। मागे आपण साधकाची ओळख करून घेतली, आता सिद्धाची लक्षणे जाणून घेऊया। ब्रह्म होऊन गेला, संशय ब्रह्मांडाच्या बाहेर गेला, परमेश्वराप्रती दृढ श्रद्धा निर्माण झाल्याने तो सिद्ध होतो। बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणात नसतात, मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणात नसतात। साधकाला संदेह वृत्ती असते, ती पुढे नष्ट होते, त्यामुळे निस्संदेह असेल तो साधू असल्याचे ओळखावे। संशयरहित ज्ञान हेच साधूचे लक्षण आहे। सिद्धाच्या अंगी संशय कसा बरे असेल? कर्ममार्गामध्ये संशय भरलेला, साधनामध्ये संशय असेल, सर्वांमध्ये संशय भरलेला असेल तर साधू मात्र निस्संदेह असतो। संशयाचे ज्ञान खोटे, समस्याचे वैराग्य पोरके, संशयाचे भजन खोटे असते, ते निष्फळ असते। संशयाचा देव व्यर्थ आहे, संशयाचा भाव व्यर्थ आहे, संशयाचा स्वभाव व्यर्थ आहे, संशयाचे व्रत व्यर्थ आहे, संशयाचा तीर्थ व्यर्थ आहे। निश्चय नसेल तर संशयाचा परमार्थ व्यर्थ आहे, संशयाची भक्ती व्यर्थ आहे, संशयाची प्रीती व्यर्थ आहे, संशयाची संगती व्यर्थ आहे, त्याच्यामुळे संशय वाढतो। संशयाचे जगणे व्यर्थ आहे, संशयाचे धरणे व्यर्थ आहे, संशयाचे करणे व्यर्थ आहे, संशयाची पोथी व्यर्थ आहे, संशयाची व्युत्पत्ती व्यर्थ आहे, संशयाची गती निश्चयाविना व्यर्थ आहे, संशय असलेली दक्षता व्यर्थ आहे, संशयाचा पक्ष व्यर्थ आहे, संशयाचा मोक्ष व्यर्थ आहे कारण तो होणारच नाही, संशयाचा संत व्यर्थ आहे, संशयाचा पंडित व्यर्थ आहे, निश्चयाविना संशयाचा बहुश्रुत व्यर्थ आहे। संशयाची श्रेष्ठता, संशयाची व्युत्पन्नता, संशयाचा ज्ञाता निश्चय नसेल तर व्यर्थ आहे। निश्चयाशिवाय सर्व काही असले तरी ते अणुमात्रही प्रमाण नाही, संदेहाच्या प्रवाहात पडणे व्यर्थ आहे। निश्चय नसेल तर जे बोलले जाते ते सगळे कंटाळवाणे आहे, वाचाळपणे सगळे बाष्कळ बोलणे निरर्थक आहे। निश्चयाच्या विना वल्गना म्हणजे अवघी विटंबना होय। संशयामुळे मनाला समाधान मिळत नाही, म्हणून संदेहरहित ज्ञान हेच निश्चयाचे समाधान, हेच निश्चितपणे सिद्धांचे लक्षण आहे। तेव्हा श्रोता प्रश्न विचारतो, निश्चय कसा करावा? निश्चयाचे मुख्य लक्षण मला सांगावे। निश्चय असा असतो, मुख्य म्हणजे देव कसा आहे, नाना देवांचा गलबला करूच नये, गोंधळ करू नये। ज्याने सर्व चराचर निर्माण केले त्याचा विचार करावा, तोच परमेश्वर आहे असे विवेकाने ओळखावे। समर्थ रामदास स्वामी सिद्धांची लक्षणे सांगत आहेत, पुढील माहिती पुढील भागात ऐकूया। जय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं प्रेम कसं उत्पन्न होईल ते पाहावं. चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झालं असं नाही म्हणता येणार. संतांचं दर्शन झालं पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पाहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथं कसे दिसतील. आमची प्रपंचाची नड संतांनी दूर करावी हे म्हणणं चुकीचं नाही का? अहो, ती दूर करण्याकरता प्रापंचिकाकडे जावं, संतांकडे नव्हे. आता दुखणं बरं व्हावं म्हणून जरी राम राम राम राम म्हटलं तरीसुद्धा ते वाया जात नाही. सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असतील तर रोगाचं निदान काय आहे ते त्यांनी शोधून काढलं. आपल्याला हवेपणाचा रोग झालेला आहे. हवे नको पण जिथं आहे तिथं समाधान नाही. आपल्या भजन पूजनाचा हेतू कोणता असेल तो समजून भजन पूजन करा म्हणजे झालं. आज भगवंत हवा असं म्हणणारे लोक थोडेच आहेत. आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो, तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो. ज्याला भगवंताकरताच भगवंत हवा त्याला समाधान खास मिळेल. त्याला कशाचीही अट नाही, त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही. तळमळीची मर्यादा आहे. खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही. आपण नुसतं बोलतो, कृती काहीच करत नाही, म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असं आपल्याला वाटतं. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात. अर्जुनाला भगवंतानी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितलं, अर्जुन सबबी सांगू लागला. देवाला फार वाईट वाटलं. देहबुद्धीमुळं अभिमानामुळं भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात. व्यवहारामध्ये सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे. प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो आणि काशीला जायचं तर योग येत नाही असं म्हणतो. आज्ञेला सबब सांगणं हे मोठं पाप आहे. एखाद्या सावकाराला सांगितलं की तुझ्याजवळचं सगळं काही देऊन टाक तर तो कदाचित देईल सुद्धा, पण मी दिलं ही आठवण नाही जाणार त्याची. जो द्यायला सांगतो तोच दाता असतो हे तो विसरतो. व्यापाराला स्वप्न व्यापाराचंच पडतं. त्याप्रमाणे आपण ज्याचा सहवास करावा त्याचं प्रेम येतं. भगवंताविषयी प्रेम कसं उत्पन्न होईल ते पाहावं. सहवासानं, निश्चयानं किंवा आपलेपणा विसरल्यानं परमेश्वराचं प्रेम येतं. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्यामुळं त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत. मुंबईत राहणाऱ्याला मुंबई आवडते, याचं कारण सहवास. गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली तरी सवयीनं त्याचं प्रेम येऊ शकतं. नापसंत नवऱ्याशी जरी लग्न झालं तरी मुलगी निश्चयानं त्याच्यावर प्रेम करायला शिकते. म्हणजेच प्रेम निश्चयानं येऊ शकतं. राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवूया. रामाहून मी वेगळा नाही आणि तो माझ्या हृदयात आहे असा दृढ निश्चय करून ही भावना वाढवली पाहिजे. आपलं प्रेम प्रपंची लावलेलं आहे ते रामनामी लावायला पाहिजे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिको विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. दर गुरुवारी आपण विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी सुरू केलेलं विनोबा हे ऍप, जे संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलं होतं, याचं कारण होतं की जिल्हा परिषदेच्या सगळ्या शिक्षकांनी एका छताखाली यावं आणि त्यांनी राबवलेले स्तुत्य उपक्रम त्याचं आदान प्रदान व्हावं, आणि ह्यातूनच ज्या ज्या शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळतो त्यांना आपण रेडिओच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो. आज सुद्धा याच निमित्ताने आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाळपाडा सुरगाणा नाशिक इथून आलेल्या गौरी राजेंद्र गायवान मॅडम. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद मॅडम, आणि सर्वांना नमस्कार.
0: धन्यवाद, खूप खूप अभिनंदन एकतर आज तुम्ही इथे आलेले आहात त्यासाठी.
1: थँक्यू,
0: अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. आणि पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालंय आणि म्हणूनच आज आपण इथे आहात. तर पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड किंवा विनोबा ह्याविषयी आपण तर गप्पा मारणारच आहोत, पण थोडंसं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की किती वर्षापासून आपण शिक्षिका म्हणून कार्यरत आहात आणि प्रवास कसा सुरू झाला.
1: धन्यवाद मॅडम. खरं तर विनोबापूर्वी माझी माहिती मला थोडी सांगावीशीच वाटेल, कारण प्रवास खूपच छान आहे हा. 18 वर्ष झालेत सर्व्हिसला. 18 वर्षाच्या सेवेमध्ये सर्वप्रथम मला चांदोरी तालुका निफाड येथे बदली मिळाली होती. निफाडचा प्रवास हा अतिशय सुंदर, म्हणजे आपल्या लक्षात राहणारी पहिली जी पोस्टिंग असते, जी पहिली बदली असते, ती निश्चितच लक्षात राहते. मला चांदोरीला जी शाळा मिळाली होती त्या शाळेतले सहकारी अधिकारी आणि तिथलं गाव, म्हणजे या गावाने सहकाऱ्यांनी खूप काही मला शिकवलं आणि तिथूनच खरं माझा शिक्षणाचा एक शिक्षिका म्हणून प्रवास सुरू झाला. तिथलं वातावरण थोडं ऊसतोडी कामगारांची मुलं वगैरे असं वेगळं वातावरण होतं, पण त्यातूनही कसं वावरायचं, त्या मुलांना कसं पुढे आणायचं हे मी माझ्या सहकाऱ्यांसोबत शिकले. आणि म्हणजे शिक्षण आपण कागदोपत्री शिक्षण होतं, पण खरं जेव्हा अनुभवातून आपण शिक्षण हे सहकाऱ्यांकडून घेत असतो ते खूप महत्वाचं असतं. आणि मी खूप भाग्य मानते स्वतःचं की मला चांगले सहकारी मिळाले होते चांदोरीला देखील, आणि अधिकारी तर आमचे अतिशय अभ्यासू चांगले. त्यानंतर तिथे मी 10 वर्ष निफाडमध्ये काम केलं. नंतर सुरगाणा येथे माझी बदली झाली, शाळा गाळपाडा तालुका सुरगाणा. आणि इथे आता सध्या 8 वर्ष चालू आहे माझ्या सेवेचं. परंतु इथे वेगळ्या समस्या, इथे मुलांची भाषा, त्यांचं वातावरण, त्यांचं सगळं काही, म्हणजे त्यांचं वागणं बोलणं हे थोडं निफाडपेक्षा वेगळं होतं निश्चितच. आणि त्यामुळे तिथे त्या मुलांचे प्रश्न वेगळे होते, पण त्यातही गावाने समजून घेतलं मला सर्वप्रथम, म्हणजे त्या गावाने मला समजून घेतलं आणि मॅडम तुम्ही जे काही कराल त्याला आमचा पाठिंबा आहे असा त्यांनी मला खरंच विश्वास दिला. आणि त्यामुळे तोही प्रवास माझा खूप छान चालू आहे. सध्या मी गाळपाडा गावातच शिकवते आहे आणि मला खूप छान वाटते की मला दोन्ही ठिकाणी चांगले सहकारी, चांगले विद्यार्थी आणि गावाचा खूप पाठिंबा मिळाला. वा, याबद्दल मी स्वतःला भाग्यदायी मानते.
0: नक्कीच. आता सध्या आपल्याकडे कितवीचा वर्ग आहे आणि शाळा कितवी पर्यंत आहे?
1: माझी आता ही शाळा पाड्यावरची शाळा आहे. लोकसंख्या अंदाजे 400 आतच आहे.
0: बर.
1: आणि त्यामुळे शाळा छोटी, 1 ते 4 शाळा आहे. सध्या माझ्याकडे 2री आणि 3रीचा वर्ग दिलेला आहे.
0: बर बर. तुम्हाला शिक्षिकाच व्हावं असं का वाटलं होतं?
1: हा प्रश्न येईल असं अपेक्षित नव्हतं. कारण मी बऱ्यापैकी स्कॉलर स्टुडंट होते आणि त्यामुळे 12वी सायन्स घेतलेलं. 12वी सायन्स पण माझं कम्प्युटर सायन्स मधून झालेलं, त्यामुळे निश्चितच माझा ओढा इंजिनिअरिंग कडे होता. आणि AITEEE ची परीक्षा फॉर्म सगळी प्रोसिजर झालेली, त्यात आजीची इच्छा होती की मी शिक्षिका झाले नाही पण घरात कोणीतरी तर शिक्षिका व्हावं असं वाटत होतं तिला.
0: बर.
1: आणि तिच्या अपेक्षा ती माझ्याकडून पूर्ण करून घेऊ बघत होती. आणि वडील सुद्धा बॉश कंपनीत कामाला होते. ते त्यांनी इंजिनियर मुली, त्यांच्या कंपनीतल्या मुलींचं स्ट्रगल बघितलेला होता, त्या किती वेळ काम करतात ते बघितलेलं होतं. म्हणजे अक्षरशः त्या मुलींना जेवायला वेळ मिळायचा नाही. मग वडील त्यांच्यात मला शोधायचे की माझ्या मुलीचे पण असे हाल होतील का. तर ते त्यांना असं वाटायचं की हिने असा जॉब केला पाहिजे, अशी नोकरी स्वीकारली पाहिजे की ती 10 ते 5 असेल, समाजासमोर असेल, तिला रिस्पेक्ट पण त्यातून मिळेल आणि त्यानंतर ती परिवाराला पण तेवढा वेळ देऊ शकेल, अशी त्यांचा शुद्ध हेतू होता. त्या हेतूतून सर्वांनी मिळून माझ्यासाठी DEDचा फॉर्म आणला.
0: वा.
1: आणि त्यातून माझी शिक्षिका बनण्याला सुरुवात झाली. त्यात माझे अतिशय जवळचे नाते, एक माझे काका, ते विचार करत होते की हुशार आहे ही, हिला तू दुसरीकडे ट्राय करू शकतो हिला शिक्षिका बनवण्यापेक्षा. पण आईचा निर्णय होता की ती इतकी हुशार आहे की ती कोणत्याही क्षेत्रात जरी गेली ती टॉपला जाईल.
0: वा.
1: आणि तेव्हा आपल्याला एवढं कळत नव्हतं, म्हणजे मला तरी नक्की असं कळत नव्हतं तेव्हा कुठलं घ्यावं काय घ्यावं. माझ्या मैत्रिणी इंजिनिअरिंगकडे होत्या तर माझाही ओढा तिकडे, पण आईचं ते वाक्य कुठेतरी मला तेव्हा एक असं टर्निंग पॉईंट ठरलं की किती विश्वास आहे हिचा माझ्यावर की मी कुठेही जाईल तरी मी टॉप करेन. मग तेव्हापासून ठरवलं की तेव्हापासून तीच एक टॅगलाईन झाली माझ्या आयुष्याची की मला कुठलंही काम मिळालं ना त्यात मी 100% माझे देणार. आणि इला एवढा विश्वास आहे माझ्यावर, म्हणजे आता तेव्हा AI नव्हतं पण आपली आई नक्की होती आणि तिला माझ्याबद्दल पूर्ण एवढं माहित होतं. तो विश्वास मी पुढे चालू ठेवलेला आहे की मी ठरवलं आहे जिथेही जाईन मी, मग ते तालुका असो पाड्यावरची शाळा असो काही असो, तिथल्या मुलांनाही मी तसंच टॉपला नेणार, मी स्वतः सुद्धा टॉपला राहणार हे मी तेव्हाच ठरवलं होतं.
0: क्या बात है. म्हणजे तुम्ही एक उत्कृष्ट पिढी घडवण्याचं काम करता याच्यावरती माझा ठाम विश्वास बसलाय.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर खरोखरच चांगली माणसं आयुष्यात भेटल्याने आपली प्रगती कशी होते आणि आपला कॉन्फिडन्स किती वाढतो हेच तुमच्या बोलण्यातून लक्षात आलं मला प्रकर्षाने. आता पुन्हा एकदा आपण शाळेकडे आणि मुलांकडे येऊया. तर एकूणच शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्यावरती काही अनुभव आले का की चॅलेंजेसला फेस करावं लागलं, अर्थात तुम्ही दोन्ही ठिकाणचा उल्लेख केला पण आता ज्या शाळेमध्ये आहात तो आदिवासी बहुल भाग आहे आणि मग त्या विद्यार्थ्यांचा किंवा त्यांच्या पालकांचा शिक्षणाकडे कसा ओढा आहे किंवा त्यांना मूळ प्रवाहात आणायला कष्ट लागले का, तर हा सगळा प्रवास कसा होता?
1: आदिवासी भागातील मुलं आपल्याला वाटतं की यांना आता आपण कसं फेस करणार आहोत की आपल्याला शिक्षक म्हणून काय समस्या येणार आहेत. ही मुलं खूप हुशार असतात, खूप हुशार, म्हणजे क्रीडा क्षेत्रात तर तुम्ही विचारच करू शकत नाही. ही मुलं खूप पुढे असतात आणि त्यांना नैसर्गिक देणगी अशी असते ना की तुम्ही जे, म्हणजे मी तुलना नाही करणार पण त्यांची सांख्यिकी क्रिया करण्याची गती ही अधिक असते. त्यांना उदाहरणं लवकर समजतात, गणित लवकर समजतं. आणि माझा गणित विषय आवडता असल्यामुळे मी सर्वात पहिले मुलांवर गणित विषयाचाच प्रयोग केला. त्यात मला असं दिसून आलं की गणित ही मुलं एकदम फास्ट करतात आणि यांना थोडंसं समजून सांगितलं आपण काही युक्ती तर ही मुलं प्रचंड प्रगती करू शकतात. क्रीडा क्षेत्रातही मला त्यांचा तसाच अनुभव आला. भाषेत का थोडी मागे, कारण आपली स्थानिक भाषा वेगळी आणि प्रमाण भाषा वेगळी.
0: अगदीच.
1: मला बाकी कोणत्याच विषयांमध्ये त्यांच्यावर जास्त प्रयोग करण्याची गरज नाही पडली, फक्त भाषा या विषयावर मला त्यांच्यावर अजूनही अभ्यास करावा लागतोय. मला आता असं वाटायला लागलंय मी त्यांची भाषा शिकत आहे आणि बरेच शब्द त्यांचे मी अंगीकारलेत, कारण आताच नुकतंच निपुणची चाचणी झाली आमची ऑनलाईन. मोबाईल ऍपवर ती चाचणी होती, त्यात मुलांचं वाचन घेताना तेव्हा लक्षात आलं की बरेच असे शब्द आहेत अजून देखील की जे स्थानिक भाषेकडून आपल्याला प्रमाण भाषेकडे नेणं खूप आवश्यक आहे आणि त्यात होईल, अजूनही सुधारणा होईल, पण बाकी कोणत्याच विषयात ही मुलं मागे नसतात.
0: नक्कीच. आणि आपण बऱ्याच खात्यांमध्ये बघतो, पोलीस खात्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर संख्या आहे त्यांची. तर नक्कीच तुमचा हा सगळा अनुभव ऐकत असताना छान वाटतंय. आता आपण येऊया विनोबाकडे. तर विनोबाची आणि तुमची ओळख कशी आणि कधी झाली?
1: विनोबा हा आपल्या सीओ मॅडम मान्य आशिमा मित्तल मॅडम यांचा उपक्रम होता आणि आहेच, म्हणजे तो उपक्रम आमच्यापर्यंत येते कदाचित नाशिकमध्ये विनोबाला अर्ध किंवा एक वर्ष होऊन गेलेलं होतं, परंतु आमच्यापर्यंत पोहोचता पोहोचता तो खूप वेळ झाला. आणि केंद्रप्रमुख वारंवार आमचे चौधरी साहेब यशवंत चौधरी साहेब ते वारंवार शाळेत आले की पहिल्यांदा आम्हाला हे शासनाचे सर्व उपक्रम तुम्ही राबवतायत का, या योजना चालू आहेत का याचं विचारणार, वर्ग तपासणार. त्यामध्ये वारंवार तुम्ही विनोबा ऍप विषयी विचारताय, मग ठीक आहे चला आपण बघूया ते काय आहे. समजत नव्हतं. मग कोऑर्डिनेटर कृष्णा घायर सर होते तेव्हा सुरगाण्याकडे, त्यांचा नंबर मिळाला तर वारंवार सरांना मेसेज केला जायचा माझ्याकडून, हे केलं जायचं नक्की पोस्ट कशा करायच्या काय करायचं, मग तुम्ही मार्क कधी देणार कसं करणार काय. त्यानंतर राकेश महाजन सर ते आता आहेत आम्हाला कोऑर्डिनेटर, मग त्यांनी सांगितलं सरळ सोप्या भाषेत जे उपक्रम मॅडम तुम्ही शाळेत करतात ते फक्त पोस्ट करायचे, व्हिडिओज फोटोज. मग मी प्रथम एक फोटोज करत होते, नंतर एक व्हिडिओ छान असा वाटला मला तो की हा पोस्ट करू शकते मी, तर तो दिव्यांग मुलांच्या सेक्शनमध्ये मी तो पोस्ट केला.
0: बर.
1: आणि मला माहिती पण नाही, पण मग घाया सरांचा फोन आला की तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओला तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ मिळाला आहे.
0: बर.
1: मग तेव्हा सुरुवात झाली की पोस्ट ऑफ द मंथ मिळालं, मग त्याविषयी थोडं तपास केला, इतरांचे व्हिडिओ बघितले, इतरांच्या पोस्ट बघितल्या, निरीक्षणातून थोडं अजून शिकत गेले. जेव्हा पुरस्कार मिळतो ती जबाबदारी वाढते आपल्यावर,
0: अगदी
1: तो सातत्याने पुढे ते काम ठेवलं पाहिजे. मग त्यात मी अधिक अधिक काम करत गेले आणि विशेष म्हणजे मुलांचा यात सहभाग महत्वाचा होता. विनोबाने एक शिकवलं की म्हणजे मी त्या मुलांवर तितका विश्वास कदाचित तोपर्यंत ठेवलेला नव्हता की हे मुलं इतकं करू शकतील का. मी त्यांची क्षमता तोपर्यंत तपासलेली नव्हती की इतके स्पेलिंग दिले की हे मुलं करू शकतील का, असं मला खूप डाऊट यायचा, खूप शंका यायची. पण विनोबाने पूर्ण त्या शंका मोडीत काढल्या आणि आठवड्याला सोमवारी मुलांना स्पेलिंग दिले. मुलं अक्षरशः बुधवारी गुरुवारी स्पेलिंग पूर्ण करून आणतात. मला विश्वास नसायचा की शनिवारपर्यंत होतील का यांचे स्पेलिंग.
2: हा
1: म्हणजे मी कुठेतरी कमी पडत होते त्यांच्यावर विश्वास ठेवायला. विनोबाने ते दाखवून दिलं की मुलांची क्षमता केवढी आहे, तुम्ही त्यांना किती देत आहेत. हा खूप छान फायदा झाला की विनोबामुळे मुलांच्या क्षमता मला तपासता आल्या. मग मी प्रत्येक ज्या मासिक स्पर्धा असतात, महावाचन, कविता वाचन, स्पेलिंग बी, या सर्वांमध्ये मुलांची सहभाग घ्यायला लागली. आता अशी अवस्था असते की शाळेत गेलं की मॅडम मी कविता देणार आहे ह्या आठवड्याची, मला द्यायची हा कविता ह्या आठवड्याचं वाचन मी घेणार आहे मॅडम, कथा वाचन माझं घ्यायचंय. म्हणजे त्यांची स्पर्धा असते की रोशनचं झालं आता मॅडम माझं घ्यायचंय. ही मुलांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बक्षीस शिक्षकासाठी प्रमाणपत्र, बक्षीस मुलांसाठी. खूप छान कन्सेप्ट आहे ही, ती खूप आवडली. आणि सर्वात विशेष आकर्षण म्हणजे कुठलाही तुम्हाला प्रस्ताव न देता, कुठलाही तुम्हाला गाजावाजा न करता गुच्चूप हा पुरस्कार मिळत असतो. आपण फक्त शाळेत बसून आपल्या कार्यक्रमांचे, उपक्रमांचे व्हिडिओ अपलोड करायचे, फोटो पोस्ट करायचे आणि तुम्हाला त्या पद्धतीने गुणांकन मिळालं तर तुम्हाला पुरस्कार जाहीर होत असतो. ही खूप छान गोष्ट आहे, म्हणजे मला आवडलेली. आणि सीओ साहेबांच्या हस्ते बक्षीस मिळालं मला पोस्ट ऑफ मंथचं. ते सुद्धा सीओंना भेटणं ही आमच्या शिक्षकांसाठी थोडी वेगळी प्रक्रिया असते, कारण सीओंचा दौरा असणं, त्यांची आढावा बैठक असणं, तेव्हा आम्हाला अतिशय सतर्क राहायला सांगतात.
2: बरोबर,
1: ते एक दडपण असतं, सीओ आले म्हणजे दडपण. ही घटना विनोबाचं बक्षीस घ्यायला जाणं सीओंच्या हस्ते, ही घटना अतिशय याहून 100% वेगळी. आणि छान वाटतं ते की अधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस मिळतं आपल्याला, कुठल्याही दडपणाशिवाय त्यांना भेटायला मिळतं. त्यामुळे विनोबाचं खरं माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे, मोलाचं स्थान आहे.
2: वा, इतकं मुद्देसूद आपण हा सगळा प्रवास मांडताय. तर पुढचा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की आतापर्यंत किती पोस्ट शेअर केल्या आणि किती पुरस्कार मिळाले.
1: किती पोस्ट शेअर केल्या हे नाही सांगता येणार, पण साधारणतः मी टार्गेट ठेवते की दिवसातून 1-2 तरी मी पोस्ट करणार. आणि महिन्यातून अशा रोजच्या 5 पोस्ट करण्याचं आपल्याला लिमिट आहे, तर मी रोज तरी 2-3 करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानिमित्ताने मुलांचे उपक्रम, व्हिडिओज ते घेतले जातात. आणि मला स्टोरी टेलिंग अवॉर्ड मिळालेला आहे, त्यानंतर मेंटर अवॉर्ड मिळालेला आहे, अजून एज्युकेशन TLM अवॉर्ड मिळालेला आहे, आणि पोस्ट ऑफ मंथ, त्यानंतर महावाचन. सर्वात महत्वाचं म्हणजे महावाचन मध्ये आमची मुलगी, तिचा व्हिडिओ, त्याला आमचा जिल्ह्यात मिळालेला आहे मला बक्षीस. कविता वाचन, स्पेलिंग, या सर्वांसाठी पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे विनोबाचं मी एकही पॉइंट सोडला नाही.
2: किती छान. बरं, मग आपल्याला शैक्षणिक साहित्य काय काय मिळालं आतापर्यंत.
1: शैक्षणिक साहित्य छान, विनोबा जे आपल्याला बक्षीस स्वरूपात जी काही ती बॅग, म्हणजे मी खरं बक्षीस घ्यायला तालुक्याला जरी गेले ना की मुलं आल्यावर म्हणतात बॅग कुठे आहे,
2: काय मिळालं
1: आहे, काय मिळालं आहे. तर यात मुलांसाठी शैक्षणिक साहित्य दिलं जातं खूप सुंदर. मला सुरुवातीला स्केचपेनचा सेट मिळाला होता प्रत्येक मुलासाठी, स्केचपेनचा सेट. दुसऱ्यांदा जेव्हा मिळालं बक्षीस तेव्हा खडूचा सेट, म्हणजे सगळं त्यांचं ड्रॉइंगचं साहित्य. त्यानंतर स्माइलीचे स्टिकर्स मिळाले होते, त्याचा पण आम्ही खूप सुंदर उपयोग केला अध्यापनामध्ये. पाढे तक्ते मिळाले होते एकदा ते ड्रॉइंगचे क्राफ्ट पेपर रंगीत असतात ते मिळाले होते. ते तर अक्षरशः आम्ही त्याचा कोलाज काम म्हणा, चिकट काम, सगळ्या होडी बनवा, काय काय बनवा, पतंग बनवा, प्रत्येक गोष्टीमध्ये मुलं फक्त ते कपाट उघडायचे, आता काय बनवायचं याचं. म्हणजे इतके ऍक्टिव्ह झाले मुलं त्या बक्षीसातून सुद्धा आम्ही खूप काही शिकलो की एक छोटीशी वस्तू वर्गात किती परिणाम करू शकते. साधा स्केचपेनचा बॉक्स म्हणा, साधा खडूची पेटी, 10 रुपयाची खडूची पेटी सुद्धा मुलांमध्ये किती परिणाम निर्माण करू शकते. खरंच विनोबाने आम्हाला एक खूप छान अशी दिशा दिली आहे. म्हणजे आम्हाला बरंच काही समजतं पण येतं पण, पण जी कृती करण्याची जी वेळ येते ना ती खरं आम्हाला विनोबाने शिकवलेली आहे. आणि त्यामुळे ह्या उपक्रमाचे मी खूप आभार मानते.
2: नक्कीच. आपल्याकडे दप्तरमुक्त शनिवार कशा पद्धतीने साजरा केला जातो.
1: दप्तरमुक्त शनिवार आम्ही बऱ्यापैकी सण उत्सव जे आपले लागून आलेले असतात ते शनिवारी करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मग त्यामध्ये आपले राखी मेकिंग येते, त्याच्यानंतर मकर संक्रांतीला पतंग तयार करणे, असे आषाढी एकादशीच्या पूर्वी आम्ही तो कार्यक्रम सादर केला होता, रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतला होता. आणि त्यानंतर हस्ताक्षर लेखन किंवा हे ठसे काम, म्हणजे जास्त कसा ओढा असतो की प्रकल्प सुद्धा पूर्ण झाले पाहिजेत मुलांचे, त्यांना आनंदही वाटला पाहिजे, खेळ गमती जमतीही झाल्या पाहिजेत. हे सगळं काही म्हणजे विनोबाच्या व्हिडिओच्या निमित्ताने का होणार
2: केलं जात,
1: पण सगळं केलं जात.
2: बरं, तर ह्या 18 वर्षातला एखादा अविस्मरणीय क्षण सांगावा असं वाटतो का?
1: 18 वर्षातला सांगू का? आमचे रोजचे क्षण अविस्मरणीय असतात मुलांसोबत. आम्ही ज्या मुलांसोबत काम करतो ते अतिशय आमच्यासाठी खरं अविस्मरणीयच आहे. पण चांदोरीच्या शाळेतले मी एक अविस्मरणीय क्षण सांगेल, आणि एक गाळपाड्याच्या शाळेत चांदोरीला असताना तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं, मी कम्प्युटर सायन्सची चांगली विद्यार्थिनी होते, तर माझ्या डोक्यात तो पॉइंट होताच की संगणक. आणि तर त्या काळात तिथे त्या चांदोरीला असताना मी तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून बऱ्यापैकी शिक्षिकांना प्रशिक्षण देत होते, तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला देखील मला छान संधी मिळाली प्रशिक्षण देण्याची. आणि त्या काळातच मी माझी स्वतःची वेबसाईट तयार केली,
2: बर,
1: www.balsnehi.com. आणि या वेबसाईटचं उद्घाटन म्हणजे इतकी छान संधी चालून आली मला, त्यावेळी आपले प्रधान सचिव नंदकुमार साहेब होते,
2: बर,
1: आणि ते नाशिक मध्ये येणार होते, सहज आढावा होता त्यांचा, आढावा बैठक, तर त्यासाठी नंदकुमार साहेब येणार होते. आणि त्याच वेळेत मला त्यांच्या हस्ते माझ्या वेबसाईटचं उद्घाटन करण्याची संधी सर्व अधिकाऱ्यांनी दिली. तुम्हाला मी पुन्हा सांगते, मला सर्व अधिकारी सुद्धा इतके चांगले मिळाले, मला कायम पुढे नेणारे. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी मला ती संधी दिली की साहेबांच्या हस्ते माझ्या वेबसाईटचं उद्घाटन. आणि अचानक म्हणजे तिथे त्या कार्यक्रमात त्यांनी पुरस्कार शिक्षकांना, उत्कृष्ट काम करणारे शिक्षक असा पुरस्कार ते देणार होते. तर निफाड तालुक्यातून अचानकपणे माझं नाव तिथे जाहीर झालं. म्हणजे तो पुरस्कार एक आयुष्यातला असा पुरस्कार आहे की कोणताही तुम्ही प्रस्ताव दिला नाही, कोणीही माझी शिफारस केली नाही, मला अचानक मिळालेला पुरस्कार, ती खूप सगळ्यात मोठी अविस्मरणीय घटना आहे माझ्या आयुष्यातली. आणि त्यानंतर इथे गाळपड्याला तुम्हाला म्हटल्याप्रमाणे थोडी माझीच चुकी होती की मी मुलांवर विश्वास ठेवत नव्हते, हे नक्की होईल की नाही, इथे इम्प्लिमेंट मी करू शकते की नाही. तर विनोबामुळे काय झालं ते पण सांगते. विनोबाचा पण टच आहे ह्या अविस्मरणीय घटनेला. साधारणपणे मोकळेपणाने आपण यात व्हिडिओ पोस्ट करतो. नंतर मी इतरांचे ऑब्झर्वेशन केलं की इतर लोक कसे पोस्ट करतात, त्यांना कसं पोस्ट ऑफ मंथ मिळतं, जिल्ह्याचं कसं मिळतं, मला का नाही मिळालं अजून जिल्ह्याचं, तालुक्याचं. मग मी थोडं निरीक्षण करत गेले, मग व्हिडिओ थोडं छान बनवत गेले, त्याला टायटल असलं पाहिजे, त्याला छान मागे संगीत असलं पाहिजे, मुलांचा आवाज स्पष्ट आला पाहिजे, अशी त्यात माझी पण सुधारणा होत गेली. मग आता मी खूप छान व्हिडिओ टाकू शकते. त्यातूनच एक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आली, मग माझा थोडा आत्मविश्वास वाढला की मी इथे करू शकते, मग मी व्हिडिओ मी निर्मिती स्पर्धेत भाग का नाही घेऊ शकते. त्या स्पर्धेत मी भाग घेतला आणि राज्यात माझा 3रा नंबर आला त्यात.
2: वा.
1: आणि त्यानंतर रंगोत्सव म्हणून आपली महाराष्ट्र शासनाची SCERT कडून ती स्पर्धा जाहीर झाली. तर रंगोत्सवामध्ये मुलांचा अध्यापन करतानाचा व्हिडिओ टाकायचा होता. आता तर मी मुळीच घाबरत नव्हते व्हिडिओ तयार करण्याला, त्या विनोबाने खूप काही दिलंय माझ्या आयुष्यात खरं. तर आता मी व्हिडिओ बनवण्याला मुळीच घाबरत नव्हते. मुलांचा शिकवण्याचा खेळातून अध्यापन हा विषय मी निवडला त्या व्हिडिओसाठी. आणि बस आम्ही व्हिडिओ शूट केला आणि माझी मुलं तर आता व्हिडिओला इतकी तयार झाली आहे, कॅमेराकडे कोणी बघणार नाही, कायच नाही, त्यांची कृती करणार. त्यामुळे मुलांचाही प्रतिसाद अतिशय नैसर्गिक होता, माझंही टीचिंग एकदम त्यात छान होतं. आणि असा व्हिडिओ माझा विभागाला पहिला आला रंगोत्सवाला. ही माझी अविस्मरणीय घटना आहे. आणि या 8 मुलांना घेऊन, म्हणजे जी मुलं त्या व्हिडिओत होती, 8 संख्या मर्यादित होती ती, या 8 मुलांना घेऊन मी पुण्याला गेले. तिथे सुद्धा आम्ही तो व्हिडिओ ते प्रत्यक्ष ती कृती सादर केली. तर ह्या व्हिडिओ शूटिंगमुळे मुलांना तिथे पुण्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या लोकांसमोर काहीच भीती वाटली नाही.
2: अरे वा.
1: आणि रंगोत्सवामध्ये आमचा नाशिक विभागातून प्रथम क्रमांक तिथे आला.
2: अच्छा.
1: खूप अविस्मरणीय घटना आहे. दोन्ही शाळांनी मला खूप छान दिले, मुलं दिले, सहकारी छान दिले आणि अधिकारी तर अतिशय छान दिले.
2: मस्तच. जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आपल्या सगळ्या सहकारी शिक्षकांना काय सल्ला द्याल विनोबा वापरण्याविषयी?
1: विनोबा आपण जसं बघाल त्या पद्धतीने तो वापरू शकतात. फक्त तुम्ही पोस्ट करू शकतात आणि रिलॅक्स राहू शकतात. त्याचं गुणांकन तुमचं होतच राहणार आहे. असं नाही की तुम्हाला पूर्ण दिवसभरातून त्यालाच वेळ द्यायचा आहे, असं मुळीच नाही. आणि मुळात म्हणजे मी त्याच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन असा होता की मी इतर लोकांच्या ज्या पोस्ट आहेत त्यातून मी खूप शिकत होते की असे उपक्रम घेता येतात, आपण असं पण पोस्ट करू शकतो. मुळात म्हणजे मी शिकण्याच्या दृष्टीने विनोबाकडे बघत गेले आणि माझ्या पोस्ट साईड बाय साईड होतच होत्या. पण मी शिकण्याचा हेतू ठेवल्यामुळे मला अधिक फायदा होत गेला. माझी क्वालिटी सुधारली की माझ्या व्हिडिओची क्वालिटी म्हणा, माझ्या पोस्ट किंवा उपक्रम असेही घेऊ शकतो, मुलांचा असाही रिस्पॉन्स येऊ शकतो, हे इतरांकडून मी जास्त शिकत गेले. म्हणजे विनोबाकडे खरं माझा बघण्याचा दृष्टिकोन शिकणे हा होता, केवळ बक्षीस पुरस्कार किंवा पोस्ट करणे हा नव्हता, त्यामुळे मला ते सहजगत्या इतर गोष्टी मिळत गेल्या.
2: बरं, खूप छान. हा सगळा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे आणि तुमचा अप्रोच दरवेळेला पॉझिटिव्ह आणि आतापर्यंतचं सगळंच खूप छान तुम्ही मांडलं आणि आज मुळात आपण इथे आलात वेळात वेळ काढून आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधला, त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाळपाडा सुरगाणा इथून आलेल्या सौ गौरी राजेंद्र गायवान मॅडम. तर आता वेळ झालेली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

श्रोते हो नमस्कार. आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी. आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी. सुखे गोवित ओवित त्याची ओढतो स्मरणी. आले अखेर विसाव्याचे क्षण आले. संध्याकाळी नदीच्या शांत प्रवाहात सोडलेले दिवे हळूहळू किनाऱ्याकडे यावेत तसे ते क्षण आले. कुठल्याशा अज्ञाताच्या प्रदेशातून ते क्षण आले आणि कुठे असेच तरंग जाणार होते ते काहीच माहीत नाही. पण ते आले हे खरं. 6 फेब्रुवारी म्हणजे 2 वर्षांपूर्वी लता मंगेशकर नावाच्या स्वरगंगेच्या काठावर ते आले, विसावले. तिथूनच त्यांनी त्या स्वरगंगेला विनम्र प्रणाम केला आणि आश्चर्य घडलं. ती स्वरगंगा पाहता पाहता विलीन झाली त्या विसाव्याच्या क्षणात, कायमची, चिरकाल. मित्रांनो, खरं तर ही बाभा बोरकरांची सुंदरशी कविता. पण तिचं भाग्य एवढं थोर की ती लता दिदींच्या आवाजातल्या अमृताचे शेवटचे काही थेंब तिच्यावर सांडले आणि ती अजरामर झाली. पण अजरामर झालेली ही काही एकटी कविता नाही आहे बरं का. हजारो गाणी, भक्तिगीतं, भावगीतं, गजला, सिनेगीतं, नाट्यगीतं, भजनं, सुफीगीतं सगळीच सगळीच अमर झालीत. जन पळभर मनातील हाय हाय मी जाता राहील काय, हे दिदीनंच गायलेलं एक गाणं. दिदी त्यांच्या मागं एवढी स्वरसंपत्ती ठेवून गेल्यात की या स्वरसंपत्तीची मोजदादच करता येणार नाही आपल्याला. आणि ही अमाप संपत्ती आपल्या हवाली करून दिदी निघून गेल्या. आणि आपण त्यांना विचारतोय पुन्हा पुन्हा, दिदी तुम न जाने किस जहां में खो गए, हम भरी दुनिया में तनहा हो गए.

पण आता आपल्या या प्रश्नाला आणि तसा कुठल्याच प्रश्नाला काहीच अर्थ राहिलेला नाही आहे. आता चंद्रकिरणात चोच बुडवून स्वप्नांच्या गच्चीवर उतरणाऱ्या निळ्या अशार पक्ष्यांना आपण मधाचा एखादा जरी थेंब मागितला ना, तर आपल्याला उत्तर एकच मिळणार आहे. कोणतं? मधुमागशी माझ्या सख्या परी, मधुघट चिरिकामे पडती घरी.

श्रोते हो, दीदीचं लहानपणचं नाव होतं हेमा. हेम म्हणजे सुवर्ण, सोनं. दीदींचा आवाजही सोन्यासारखाच शुद्ध, कुलीन आणि सौम्य झळाळी असलेला. या आवाजाचं वर्णन करताना अनेक कवी, अनेक शायरांनी आपली सगळी शब्दसंपत्ती खर्चून टाकली, अक्षरशः उधळून टाकली. पण तरीही हा आवाज शब्दात मावला नाही. ईश्वराचं वर्णन करून शेवटी वेदांनी नेती नेती म्हणावं तसं काहीसं झालं आपलं. हा आवाज असा आहे की तो होता असं म्हणताच येणार नाही कधी.

त्यांची हजारो गाणी ऐकल्यावर सुद्धा आम्ही अतृप्त राहिलेले रसिक हेच म्हणू, हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान फिर भी कम निकले।

जे न देखे रवी ते देखे कवी असं आपण म्हणतो, पण कवीलाही कल्पना करता येणार नाही असा तो लतास्वर। पहाटेच्या वायूची शीतलता, सकाळची प्रसन्नता, संध्याकाळची उदासी आणि रात्रीची गूढता, सृष्टीच्या या सगळ्या स्पंदनांना आवाज देणारी दीदी। ज्ञानदेव, तुकाराम, कबीर, गालिब, मीराबाई यासह अनेक श्रेष्ठ कवी शायर आहेत।

त्यांच्या शब्दांना. स्वरांच्या पालखीतून नेणारा हा केवळ अवर्णनीय आवाज. मागे परतोनी आता न पाहणारी ही स्वरकथा. कन्या सासुऱ्यासी जाय.

श्रोते हो, रसिकांना कलावंतांची फक्त कला दिसते. त्यांचं यश, पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर हा सगळा झगमगाटही त्यांना दिसतो. पण या झगमगाटामागचा अंधार क्वचितच समोर येतो आपल्या. लता दिदींचं आवाळभर यश, कीर्ती, प्रसिद्धी, वाहवा जगभरातल्या रसिकांना दिसते. पण दिदीचं बालपण, बाबा गेल्यानंतर घराचा पेलावा लागलेला भार, जबाबदाऱ्या, गाण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत, स्वरसाधना, सिनेमाच्या दुनियेत आलेले अनेक भले बुरे अनुभव, क्वचित वाट्याला आलेली उपेक्षा, करावा लागलेला संघर्ष, हे सगळं अवघड होतं. पण दिदींनी करून दाखवलं. आपल्या गळ्यातलं 52 कशी नाणं खणखणीत वाजवून दाखवलं त्यांनी. स्वाभिमान, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या कोंदणात त्यांच्या स्वरप्रतिभेचा हिरा जडवला गेलाच अखेर. सलाम दीदी, जुल्मे उल्फत में हमें लोग सजा देते हैं, कैसे नादान है, शोलों को हवा

माणूस या जगातून जातो म्हणजे नक्की काय होतं? देह नश्वर आहे, तो पंचतत्वात विलीन होतो, पण त्याचं कर्तृत्व, त्याची स्मृती मात्र मागे राहते, दरवळत राहते. दीदीचं गाणं, दीदीचा स्वर ही असाच दरवळत राहणार आहे, दरवळत राहिला आहे. मोगऱ्याप्रमाणे घमघमत राहिला आहे आणि ताऱ्यांप्रमाणे लखलखतही राहिला आहे, तसाच लखलखत राहणारही आहे. ज्याने पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय, असं खुद्द दिदींनीच गाण्यातनं आपल्याला विचारलं होतं. आणि या प्रश्नाला उत्तरही दिदीनंच दिलं होतं बरं का. हमारे बाद अब महफिल में अफसाने बयां होंगे, हमारे बाद महफिल में अब अफसाने बयां होंगे, बहारे हमको ढूंढेंगी मगर न जाने हम कहाँ होंगे, हम कहाँ होंगे.

ग म प ध नी हे सात सूर आणि लता मंगेशकर हे सुद्धा सात अक्षर. जणू दीदीच्या नावातले प्रत्येक अक्षर एक सूर झाला होता. पण 6 फेब्रुवारी नावाच्या दिवसाला त्याच्याशी काही देणं घेणं नसावं. तो आला आणि गेला. मात्र जाताना सोबत लता मंगेशकर नावाचं स्वरवैभव घेऊन गेला. विसाव्याचे क्षण देऊन गेला. मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे. मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे. दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हासवे. नांदतो मी तुम्हासवे.

श्रोते हो, जगात कोणीच राहत नाही आणि काहीच राहतही नाही असं म्हणतात, तेही खरंच आहे. दिवा विजला तरी धुराची वलय मात्र दिसत राहतात दूरवर, तशी माणसाच्या अस्तित्वाची वलय देखील दिसत राहतात. नाव हरवून जाईल चेहरा बदलून जाईल, नाव हरवून जाईल चेहरा बदलून जाईल. अंगणात तुझ्या संध्याकाळी पण, अंगणात तुझ्या संध्याकाळी पण, पक्षी माझा निळा गाऊन जाईल, पक्षी गाऊन जाईल.

मित्रांनो, आपण सगळे म्हणतो की हिरा है सदा के लिए, असेलही, पण लता दीदीचा स्वर मात्र नक्की आहे, सदा के लिए, सदा सर्वदा। प्रभातीच्या भूपाळीपासून ते थेट रजनीच्या अंगाईपर्यंत लता आणि फक्त लता, जगण्याच्या प्रत्येक क्षणी आनंदाच्या, दुःखाच्या, प्रेमाच्या, विरहाच्या अशा सगळ्या क्षणी आपली सोबत करणारा हा आवाज, मेरी आवाज ही पहचान है असं सांगणारा आवाज, भारतरत्नच नाही तर विश्वाचं रत्न असणारा हा आवाज। मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या असंख्य श्रोत्यांची दिदींना विनम्र आदरांजली। श्रोते हो, आयुष्यात जे काही पहिलं असतं ते जसं आनंददायी असतं, तसंच जे अखेरचं असतं ना तेही तेवढंच क्लेशदायी असतं। शेवटचा निरोप, शेवटचा अलविदा आणि अखेरचा दंडवत। नमस्कार।

0: रसिक हो नमस्कार, त्यांनी मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOI म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दोन परदेशी भाषा शिकणाऱ्या किंवा शिकलेल्या अशा विविध वयोगटातल्या मंडळींशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स यांनी मिळून गेल्या काही वर्षापासून झेडपीच्या विविध शाळांमध्ये त्याबरोबरच विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोन भाषांचं शिक्षण दिलं जातं. अर्थातच या दोन्ही भाषा मराठी भाषेमध्ये सुद्धा शिकवल्या जातात आणि ह्याच भाषा शिकणाऱ्यांशी आपण गप्पा मारत असतो. तर त्याच अनुषंगाने आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत दोन विद्यार्थिनी, ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी पंढरपूर जिल्हा संभाजीनगर या शाळेमधल्या आहेत. एकीचं नाव आहे आकांक्षा अंभोरे आणि दुसरी आहे सानवी मुनेश्वर. तर ह्या दोघीही इयत्ता 6वीमध्ये शिकतात आणि त्यांनी फॉरेन लँग्वेज शिकली आहे का किंवा शिकताना त्यांचे काही अनुभव आले आहेत का, तर ह्या विषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मार. तर या दोघींचंही मी मनापासून स्वागत करते. दोघींचंही अतिशय मनपूर्वक स्वागत. सानवी आणि आकांक्षा, तुम्ही दोघींचं अतिशय मनपूर्वक स्वागत. कशा आहात तुम्ही दोघी? बरं, आता शाळेला सुट्टी लागण्याचे दिवस आहेत, शेवटचे काही दिवस शाळेचे राहिलेत, तर कसं वाटतंय? बरं बरं. आणि आता तुम्ही सगळ्या 7वीला जाणार दोघी जणी, बरोबर? मग काय वाटतं ह्या परीक्षेनंतर किती टक्के मिळतील? सानवी तू काय सांगशील?
1: 90%
0: आणि आकांक्षा तुला किती मिळतील?
1: 90%.
0: वा वा वा, दोघींची तशी तयारी आहे अभ्यासाची. क्या बात आहे, खूप छान. तर मला थोडस आता आपल्या विषयावरती यायचंय की तुम्ही कितवीला असताना तुम्हाला या फॉरेन लँग्वेज बद्दल समजलं? किती दिवसापूर्वी समजलं की अशा परदेशी भाषा आपल्याला शिकायला मिळणार आहे?
1: 5वीपासून.
0: अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला याबद्दल कळलं. कोण आलं होतं शाळेमध्ये सांगायला आणि त्यांनी काय सांगितलं नेमकं असं की तुम्हाला वाटलं की आपण ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यावं?
1: आमच्या शाळेतला विद्या सोनूने मॅम.
0: काय सांगितलं त्यांनी तुम्हाला?
1: त्या स्वतः शिकतात म्हणून आम्हालाही शिकावं.
0: बर बर, नेमकं काय वाटलं होतं ही भाषा शिकत असताना? घरी काय सांगितलं तुम्ही?
1: घरच्यांना खूप आनंद झाला, आम्ही नवीन भाषा शिकतोय आणि विद्या सोनूने मॅमनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले.
0: बर, तुमच्या दोघींपैकी कोणी कुठली भाषा शिकलीये ते सांगा बरं जरा.
1: आम्ही दोघींनी जर्मन भाषा शिकली.
0: बर, जर्मनच्या किती लेवल पूर्ण झाल्या? अच्छा, 3 लेवल पूर्ण झाल्या. आणि त्या प्रत्येक लेवलला किती किती मार्क मिळाले?
1: 49, 98.
0: बर,
1: 99.
0: अरे वा, आणि हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शिकलात, मग याचा अभ्यास कसा केला? दोघींनी पण या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही याचा अभ्यास कशा पद्धतीने केला?
1: ऑनलाईन पद्धतीने.
0: हो, ऑनलाईन पद्धतीने बरोबर आहे, पण मग त्याची प्रॅक्टिस कशी केली? मग घरी काही त्याचा वेगळा असा सराव केला का?
1: हो केला, एज्युकेशन व्हिडिओ मध्ये केला.
0: बर, आणि त्याच्यात काही अडचणी आल्यावरती मग कोणाला विचारले ते प्रश्न? बर बर. आणि आता तुमच्या 3 लेवल कम्प्लीट झाल्या, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी जर्मन भाषा बोलता येत असेल, हो की नाही? मग आता दोघींचं इंट्रोडक्शन मला ऐकायचंय जर्मन मध्ये, जमेल का? वा, छान वाटलं ऐकून. बरं, आता ही भाषा शिकत असताना काही अडचणी आल्या का, याबद्दल सुद्धा मला तुमच्या दोघींकडून जाणून घ्यायचंय.
1: हो, पहिल्या सुरूला तर आम्हाला ते शब्द नवीन वाटले, पण आम्ही 1.5 वर्षापासून शिकतोय तर आम्हाला आता त्या भाषेची आवड झाली.
0: बर,
1: पहिल्या सुरूला मलाही थोडं अवघड वाटलं, पण मी 1.5 वर्षापासून शिकत आहे म्हणून मला आता काही वाटत नाही.
0: काय वाटतं ही भाषा शिकणं का बरं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
1: आम्ही आता भाषा शिकतोय, पण आम्हाला याचा उपयोग पुढे फ्युचर मध्ये होऊ शकतो. जागतिक कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकतो आम्ही.
0: वा बरोबर. आता तुम्ही जेव्हा ही भाषा शिकत होता तेव्हा तुमच्या घरच्यांना किंवा मित्रमैत्रिणींना कधी असं बोलून दाखवलं आणि कधी काही गमती जमती झाल्या का? तो काही किस्सा असेल तर तो पण ऐकायला आवडेल मला.
1: हो, आम्ही शाळेमध्ये पण मैत्रिणींशी, घरी आई वडिलांशी, मॅडम सरांशी ही भाषा बोलत असत.
2: मग काही गंमत होते का याच्यातून?
1: घरच्यांना तर येत नाही, मग ते म्हणतात काय काय, मग आम्ही सांगतो त्यांना.
2: बर, ही भाषा शिकणं का बरं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आणि आपल्याला जे कोणी ऐकतायत त्यांना काय तुम्हाला अपील करायचंय की ही भाषा का बरं शिका, किंवा काय असं काही सांगायचंय का, काही सजेशन्स द्यायचेत का?
1: ही भाषा खूप छान आहे, शिकायला नवीन वाटतं काहीतरी. तुम्ही पण शिका ही भाषा, तुम्हाला खूप आनंद होईल.
2: बर बर. तर मंडळी, आकांक्षा आणि सानवी यांना शिकवणाऱ्या शिक्षिका विद्या सोनवणे या सुद्धा आता आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत.
3: नमस्कार, माझं नाव विद्या तुळशीराम सोनवणे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी, केंद्र पंढरपूर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सहशिक्षिका पदावर कार्यरत आहे.
2: बर, आणि तुमचं पण खूप खूप स्वागत आहे या मुलाखतीमध्ये. तर तुम्हीच ही भाषा शिकवण्यामध्ये तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या विद्यार्थिनींना, तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्या जसं म्हटल्या मगाशी की आम्हाला विद्या मॅडमनी सांगितलं, त्या शिकल्या, मग त्यांनी आम्हाला शिकवलं, म्हणजे आयला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ही ह्याबद्दल समजलं होतं की असा कोर्स आहे ऑनलाईन पद्धतीचा आणि तो शिकायला पाहिजे, नेमकं तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने ते शिकलात आणि शाळेमध्ये कसं इम्प्लिमेंट केलं?
3: मॅडम, मला आधीच परकीय भाषा शिकण्याची थोडी इच्छा होती, त्याबद्दल मी माहिती काढली तर FLOA बद्दल कळालं मला, जे काही फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे, तर त्यावरती स्टडी मोडवर ऑनलाईन व्हिडिओ, सिलेबस, क्वेश्चन बँक उपलब्ध आहेत आणि ह्या FLOA कडून सर्टिफिकेट्स आणि प्लस मेडल पण दिले जातात. तर मी स्वतः आधी त्याला रजिस्ट्रेशन केलं. मी स्वतः जर्मनच्या आणि फ्रेंच लँग्वेजच्या चारही लेवल कम्प्लीट केलेला आणि माझ्या बरोबरच मला असं वाटलं की आपण शाळेत असताना आपल्याला ह्या सुविधा मिळाल्या नाहीत, पण आपल्या विद्यार्थ्यांना आपण त्या उपलब्ध करून देऊ, म्हणून माझ्या मुलांचं इयत्ता 5वी पासून 7वी पर्यंतच्या मुलांचं रजिस्ट्रेशन केलं. काही विद्यार्थी फ्रेंच शिकतायत, काही जर्मन शिकतायत आणि त्यांना सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण नवीन काहीतरी भाषा शिकतोय याचा त्यांना जास्त आनंद झाला आणि मला आनंद वाटतो की माझ्यामुळे माझे विद्यार्थी जर्मन आणि फ्रेंच भाषेचे सर्टिफिकेट घेऊन शाळेबाहेर जातील आणि भविष्यात नक्कीच त्यांना त्याचा उपयोगही होईल आणि ती भाषाही ते जागतिक स्तरावरही वापरू शकतील आणि मलाही त्याचा फायदा होईल पुढे. या दृष्टीने मी मुलांनाही प्रोत्साहन दिलं, स्वतःही केलं आणि विशेष म्हणजे माझ्यासोबतचे जेवढे शाळेतले सहकारी आहेत तेही याच्यासाठी रजिस्ट्रेशन करून ह्या भाषा शिकतायत आणि माझ्या केंद्रामध्ये जवळपास 15 ते 16 शाळा आहेत, तर आमच्या सगळ्या केंद्रातल्या सर्व शाळांचं रजिस्ट्रेशन केलंय. शिवाय आमच्या ह्या उपक्रमाची दखल माननीय जिल्हाधिकारी साहेब श्री दिलीपजी स्वामी साहेब, त्याचप्रमाणे आमचे शिक्षणाधिकारी मॅडम चव्हाण मॅडम, त्याचप्रमाणे CEO अंकित सर, ह्या सगळ्यांनी याची दखल घेऊन आमच्या शाळेचं कौतुक केलंय आणि आमच्या विद्यार्थ्यांचं आणि माझा सत्कार सुद्धा केलाय.
2: क्या बात आहे. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी ही फॉरेन लँग्वेज शिकली अंदाजे काही सांगू शकाल?
3: माझ्या शाळेतून तर दरवर्षी जवळपास 30 ते 35 मुलं शिकतायत या दोन्ही लँग्वेज. आमच्या केंद्रातून जवळपास 150 ते 200 अराउंड विद्यार्थी दरवर्षी एक एक लेवल पूर्ण करतायत आणि शिवाय माननीय शिक्षणाधिकारी मॅडम चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक पूर्ण ग्रुप करून त्या त्या शाळांवर मार्गदर्शन करूनही पूर्ण जिल्ह्यातून शिकली जाते ही लँग्वेज.
2: मस्तच मस्तच. हा, आपण एक बेसिक म्हणून आपण ट्रायल अँड एरर बेसवर आपण शिकायला सुरुवात केली, तिथपासून ते पुरस्कार मिळाला इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्याकडे मागे वळून बघताना नेमकं कसं वाटतंय?
3: खरंच खूप छान वाटतं मॅडम. एक गोष्ट आणखी सांगायची राहिली की मुख्यमंत्री प्रशिक्षणामार्फत आपल्या राज्यस्तराचा जो उपक्रम आहे की बेरोजगार मुलांना आपण जर्मन लँग्वेज शिकवून त्यांना तिथे रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, हा माननीय मुख्यमंत्र्यांचा उपक्रम आहे आपल्या राज्याचा. तर औरंगाबाद जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करण्यासाठी माझी निवड झालेली आहे आणि खूप छोट्याशा विचाराने ही सुरुवात झाली होती की आपण काहीतरी नवीन शिकावं आणि आपल्या मुलांनाही ते शिकायला मिळावं, पण त्याची व्यापक कामगिरी वाढली की संभाजीनगर जिल्ह्यात तर आहेच परंतु इतर जिल्ह्यांचे सुद्धा मला फोन येतात आणि मार्गदर्शनासाठी ते विचारतात, तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो की खरंच परकीय भाषा ज्या बाहेर शिकण्यासाठी खूप खर्चिक असतात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सोयीस्करपणे ह्या FLOA आपल्याला शिकायला मिळत आहेत. त्याचे खरं तर FLOA चे खरंच आभार आणि हे कार्य असंच पुढेही चालत राहील अशी प्रयत्न करेल.
2: खूपच छान. तर बरं, जाता जाता शैलेश लेले सरांच्या ह्या इनिशिएटिव्हला काही वोट ऑफ थँक्स म्हणून काही बोलावं असं वाटतं का?
3: शैलेश लेले सरांशी बऱ्याचदा बोलणं होतं माझं आणि त्यांनाही खूप आनंद वाटतोय की मी ZB शाळांमध्ये हा उपक्रम जवळपास सर्व शाळांमध्ये करण्याचा प्रयत्न करते. त्यांचा सपोर्ट पण असतो, मार्गदर्शन पण असतं. आणि मला असं वाटतं की आणखी खरं सांगायचं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दशसूत्री नावाचा कार्यक्रम आमचे जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीपजी स्वामी साहेब घेत आहेत आणि त्यांनी तर असंही सांगितलंय की त्यांच्या दशसूत्रीमध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी या उपक्रमाचा नक्कीच आपण सहभाग करून घेऊ. आणि शैलेश सरांनी मला असं वाटतं दीक्षा ऍपवर आणि बऱ्याच ठिकाणी हे सुरू केलेलं आहे तर नक्कीच सगळ्याच विद्यार्थ्यांना चांगला फायदा होतो याचा. आणि जे फॉरेन लँग्वेज शिकू इच्छितात याचं पर्सनल पण रजिस्ट्रेशन करून कोणीही घरात बसणारी व्यक्ती सुद्धा ही लँग्वेज शिकू शकते. तर खरंच त्यांचे आभार त्याबद्दल.
2: वा, खूपच छान. आज तुम्ही आणि तुमच्या दोन्ही विद्यार्थिनी वेळात वेळ काढून इथे सहभागी झालात आणि आपला इतका छान अनुभव तू तर सांगितलास पण आतापर्यंतचा प्रवास देखील उलगडून सांगितला त्याबद्दल तुम्ही तिघींचेही मनपूर्वक आभार. आणि यापुढे तुम्ही सुद्धा अशाच ऍक्टिव्ह राहा म्हणजे तुमच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा आणि या क्रिएटिव्हिटीचा तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल. आणि यापुढच्या सगळ्या भविष्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थिनींना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
3: धन्यवाद मॅडम.
2: ओके, ऑल द बेस्ट.
3: थँक्यू.
2: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या जिल्हा परिषद वडगाव कोल्हाटी पंढरपूर जिल्हा संभाजीनगर या शाळेतल्या दोन विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिका, एक म्हणजे आकांक्षा अंभोरे आणि दुसरी सानवी मुनेश्वर आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका होत्या विद्या सोनवणे. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची.

भावार्थदास बौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 72वा, दशक 5वे, समास 10वा, सिद्धाची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। संसारिक माणसाने त्याग केला नाही तर साधक होऊ शकत नाही का, हा प्रश्न मागील समासात आपण विचारला होता, त्याचे उत्तर देत आहे। चांगला मार्ग स्वीकारणे, वाईट बुद्धीचा त्याग केल्याशिवाय चांगली बुद्धी लागणार नाही, असा संसारिक त्याग असतो। प्रपंचाचा वीट मांडला, मनाने विषयांचा त्याग केला तरच पुढे परमार्थाचा मार्ग अवलंबता येतो। अभावाचा त्याग, संशयाचा त्याग, अज्ञानाचा त्याग हळूहळू घडू शकतो, असा सूक्ष्म त्याग घडतो। निस्पृह व्यक्तीस बाहेरील गोष्टी देखील त्याग करणे आवश्यक आहे। संसारी व्यक्तीस वेळोवेळी बाह्य त्याग करावा लागतो। त्याग केल्याशिवाय नित्य नियम कथा श्रवण करता येत नाही, अशा त्यागाशिवाय साधक होता येत नाही। मनात निर्माण झालेल्या शंका आता मिटल्या, आता पुढील कथा ऐका। मागे आपण साधकाची ओळख करून घेतली, आता सिद्धाची लक्षणे जाणून घेऊया। ब्रह्म होऊन गेला, संशय ब्रह्मांडाच्या बाहेर गेला, परमेश्वराप्रती दृढ श्रद्धा निर्माण झाल्याने तो सिद्ध होतो। बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणात नसतात, मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणात नसतात। साधकाला संदेह वृत्ती असते, ती पुढे नष्ट होते, त्यामुळे निस्संदेह असेल तो साधू असल्याचे ओळखावे। संशयरहित ज्ञान हेच साधूचे लक्षण आहे। सिद्धाच्या अंगी संशय कसा बरे असेल? कर्ममार्गामध्ये संशय भरलेला, साधनामध्ये संशय असेल, सर्वांमध्ये संशय भरलेला असेल तर साधू मात्र निस्संदेह असतो। संशयाचे ज्ञान खोटे, समस्याचे वैराग्य पोरके, संशयाचे भजन खोटे असते, ते निष्फळ असते। संशयाचा देव व्यर्थ आहे, संशयाचा भाव व्यर्थ आहे, संशयाचा स्वभाव व्यर्थ आहे, संशयाचे व्रत व्यर्थ आहे, संशयाचा तीर्थ व्यर्थ आहे। निश्चय नसेल तर संशयाचा परमार्थ व्यर्थ आहे, संशयाची भक्ती व्यर्थ आहे, संशयाची प्रीती व्यर्थ आहे, संशयाची संगती व्यर्थ आहे, त्याच्यामुळे संशय वाढतो। संशयाचे जगणे व्यर्थ आहे, संशयाचे धरणे व्यर्थ आहे, संशयाचे करणे व्यर्थ आहे, संशयाची पोथी व्यर्थ आहे, संशयाची व्युत्पत्ती व्यर्थ आहे, संशयाची गती निश्चयाविना व्यर्थ आहे, संशय असलेली दक्षता व्यर्थ आहे, संशयाचा पक्ष व्यर्थ आहे, संशयाचा मोक्ष व्यर्थ आहे कारण तो होणारच नाही, संशयाचा संत व्यर्थ आहे, संशयाचा पंडित व्यर्थ आहे, निश्चयाविना संशयाचा बहुश्रुत व्यर्थ आहे। संशयाची श्रेष्ठता, संशयाची व्युत्पन्नता, संशयाचा ज्ञाता निश्चय नसेल तर व्यर्थ आहे। निश्चयाशिवाय सर्व काही असले तरी ते अणुमात्रही प्रमाण नाही, संदेहाच्या प्रवाहात पडणे व्यर्थ आहे। निश्चय नसेल तर जे बोलले जाते ते सगळे कंटाळवाणे आहे, वाचाळपणे सगळे बाष्कळ बोलणे निरर्थक आहे। निश्चयाच्या विना वल्गना म्हणजे अवघी विटंबना होय। संशयामुळे मनाला समाधान मिळत नाही, म्हणून संदेहरहित ज्ञान हेच निश्चयाचे समाधान, हेच निश्चितपणे सिद्धांचे लक्षण आहे। तेव्हा श्रोता प्रश्न विचारतो, निश्चय कसा करावा? निश्चयाचे मुख्य लक्षण मला सांगावे। निश्चय असा असतो, मुख्य म्हणजे देव कसा आहे, नाना देवांचा गलबला करूच नये, गोंधळ करू नये। ज्याने सर्व चराचर निर्माण केले त्याचा विचार करावा, तोच परमेश्वर आहे असे विवेकाने ओळखावे। समर्थ रामदास स्वामी सिद्धांची लक्षणे सांगत आहेत, पुढील माहिती पुढील भागात ऐकूया। जय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं प्रेम कसं उत्पन्न होईल ते पाहावं. चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झालं असं नाही म्हणता येणार. संतांचं दर्शन झालं पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पाहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथं कसे दिसतील? आमची प्रपंचाची नड संतांनी दूर करावी हे म्हणणं चुकीचं नाही का? अहो, ती दूर करण्याकरता प्रापंचिकाकडे जावं, संतांकडे नव्हे. आता दुखणं बरं व्हावं म्हणून जरी राम राम राम राम म्हटलं तरीसुद्धा ते वाया जात नाही. सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असतील तर रोगाचं निदान काय आहे ते त्यांनी शोधून काढलं. आपल्याला हवेपणाचा रोग झालेला आहे. हवे नको पण जिथं आहे तिथं समाधान नाही. आपल्या भजन पूजनाचा हेतू कोणता असेल तो समजून भजन पूजन करा म्हणजे झालं. आज भगवंत हवा असं म्हणणारे लोक थोडेच आहेत. आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो, तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो. ज्याला भगवंताकरताच भगवंत हवा त्याला समाधान खास मिळेल. त्याला कशाचीही अट नाही, त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही. तळमळीची मर्यादा आहे. खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही. आपण नुसतं बोलतो, कृती काहीच करत नाही, म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असं आपल्याला वाटतं. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात. अर्जुनाला भगवंतानी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितलं, अर्जुन सबबी सांगू लागला. देवाला फार वाईट वाटलं. देहबुद्धीमुळं अभिमानामुळं भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात. व्यवहारामध्ये सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे. प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो आणि काशीला जायचं तर योग येत नाही असं म्हणतो. आज्ञेला सबब सांगणं हे मोठं पाप आहे. एखाद्या सावकाराला सांगितले की तुझ्याजवळचं सगळं काही देऊन टाक तर तो कदाचित देईलसुद्धा, पण मी दिलं ही आठवण नाही जाणार त्याची. जो द्यायला सांगतो तोच दाता असतो हे तो विसरतो. व्यापाराला स्वप्न व्यापाराचंच पडतं. त्याप्रमाणे आपण ज्याचा सहवास करावा त्याचं प्रेम येतं. भगवंताविषयी प्रेम कसं उत्पन्न होईल ते पाहावं. सहवासानं, निश्चयानं किंवा आपलेपणा विसरल्यानं परमेश्वराचं प्रेम येतं. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्यामुळं त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत? मुंबईत राहणाऱ्याला मुंबई आवडते, याचं कारण सहवास. गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली तरी सवयीनं त्याचं प्रेम येऊ शकतं. नापसंत नवऱ्याशी जरी लग्न झालं तरी मुलगी निश्चयानं त्याच्यावर प्रेम करायला शिकते, म्हणजेच प्रेम निश्चयानं येऊ शकतं. राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवूया. रामाहून मी वेगळा नाही आणि तो माझ्या हृदयात आहे असा दृढ निश्चय करून ही भावना वाढवली पाहिजे. आपलं प्रेम प्रपंची लावलेलं आहे ते रामनामी लावायला पाहिजे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. दर गुरुवारी आपण विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी सुरू केलेलं विनोबा हे ऍप, जे संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलं होतं, याचं कारण होतं की जिल्हा परिषदेच्या सगळ्या शिक्षकांनी एका छताखाली यावं आणि त्यांनी राबवलेले स्तुत्य उपक्रम त्याचं आदान प्रदान व्हावं, आणि ह्यातूनच ज्या ज्या शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळतो त्यांना आपण रेडिओच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो. आज सुद्धा ह्याच निमित्ताने आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाळपाडा सुरगाणा नाशिक इथून आलेल्या गौरी राजेंद्र गायवान मॅडम. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद मॅडम, आणि सर्वांना नमस्कार.
0: धन्यवाद, खूप खूप अभिनंदन एकतर आज तुम्ही इथे आलेले आहात त्यासाठी.
1: थँक्यू,
0: अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. आणि पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालंय आणि म्हणूनच आज आपण इथे आहात. तर पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड किंवा विनोबा ह्याविषयी आपण तर गप्पा मारणारच आहोत, पण थोडस तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की किती वर्षापासून आपण शिक्षिका म्हणून कार्यरत आहात आणि प्रवास कसा सुरू झाला.
1: धन्यवाद मॅडम. खरं तर विनोबापूर्वी माझी माहिती मला थोडी सांगावीशीच वाटेल, कारण प्रवास खूपच छान आहे हा. 18 वर्ष झालेत सर्व्हिसला. 18 वर्षाच्या सेवेमध्ये सर्वप्रथम मला चांदोरी तालुका निफाड येथे बदली मिळाली होती. निफाडचा प्रवास हा अतिशय सुंदर, म्हणजे आपल्या लक्षात राहणारी पहिली जी पोस्टिंग असते, जी पहिली बदली असते, ती निश्चितच लक्षात राहते. मला चांदोरीला जी शाळा मिळाली होती, त्या शाळेतले सहकारी अधिकारी आणि तिथलं गाव, म्हणजे या गावाने सहकाऱ्यांनी खूप काही मला शिकवलं आणि तिथूनच खरं माझा शिक्षणाचा एक शिक्षिका म्हणून प्रवास सुरू झाला. तिथलं वातावरण थोडं ऊसतोडी कामगारांची मुलं वगैरे असं वेगळं वातावरण होतं, पण त्यातूनही कसं वावरायचं, त्या मुलांना कसं पुढे आणायचं हे मी माझ्या सहकाऱ्यांसोबत शिकले. आणि म्हणजे शिक्षण आपण कागदोपत्री शिक्षण होतं, पण खरं जेव्हा अनुभवातून आपण शिक्षण हे सहकाऱ्यांकडून घेत असतो ते खूप महत्वाचं असतं. आणि मी खूप भाग्य मानते स्वतःचं की मला चांगले सहकारी मिळाले होते चांदोरीला देखील, आणि अधिकारी तर आमचे अतिशय अभ्यासू चांगले. त्यानंतर तिथे मी 10 वर्ष निफाडमध्ये काम केलं. नंतर सुरगाणा इथे माझी बदली झाली, शाळा गाळपाडा तालुका सुरगाणा, आणि इथे आता सध्या 8 वर्ष चालू आहे माझ्या सेवेचं. इथे वेगळ्या समस्या, इथे मुलांची भाषा, त्यांचं वातावरण, त्यांचं सगळं काही, म्हणजे त्यांचं वागणं बोलणं हे थोडं निफाडपेक्षा वेगळं होतं निश्चितच. आणि त्यामुळे तिथे त्या मुलांचे प्रश्न वेगळे होते, पण त्यातही गावाने समजून घेतलं मला सर्वप्रथम, म्हणजे त्या गावाने मला समजून घेतलं आणि मॅडम तुम्ही जे काही कराल त्याला आमचा पाठिंबा आहे असा त्यांनी मला खरंच विश्वास दिला. आणि त्यामुळे तोही प्रवास माझा खूप छान चालू आहे. सध्या मी गाळपाडा गावातच शिकवते आहे आणि मला खूप छान वाटते की मला दोन्ही ठिकाणी चांगले सहकारी, चांगले विद्यार्थी आणि गावाचा खूप पाठिंबा मिळाला. वा, याबद्दल मी स्वतःला भाग्यदायी मानते.
0: नक्कीच. आता सध्या आपल्याकडे कितवीचा वर्ग आहे आणि शाळा कितवीपर्यंत आहे?
1: माझी आता ही शाळा पाड्यावरची शाळा आहे. लोकसंख्या अंदाजे 400 आतच आहे आणि त्यामुळे शाळा छोटी, पहिली ते चौथीची शाळा आहे. सध्या माझ्याकडे दुसरी आणि तिसरीचा वर्ग दिलेला आहे.
0: बरं बरं. तुम्हाला शिक्षिकाच व्हावं असं का वाटलं होतं?
1: हा प्रश्न येईल असं अपेक्षित नव्हतं, कारण मी बऱ्यापैकी स्कॉलर स्टुडंट होते आणि त्यामुळे 12वी सायन्स घेतलेलं. 12वी सायन्स पण माझं कम्प्युटर सायन्समधून झालेलं, त्यामुळे निश्चितच माझा ओढा इंजिनिअरिंगकडे होता. आणि AIEEE परीक्षा फॉर्म सगळी प्रोसिजर झालेली, त्यात आजीची इच्छा होती की मी शिक्षिका झाले नाही पण घरात कोणीतरी तर शिक्षिका व्हावं असं वाटत होतं तिला.
0: बर.
1: आणि तिच्या अपेक्षा ती माझ्याकडून पूर्ण करून घेऊ बघत होती. आणि वडील सुद्धा बॉश कंपनीत कामाला होते, ते त्यांनी इंजिनियर मुली त्यांच्या कंपनीतल्या मुलींचं स्ट्रगल बघितलेला होता, त्या किती वेळ काम करतात ते बघितलेलं होतं. म्हणजे अक्षरशः त्या मुलींना जेवायला वेळ मिळायचा नाही. मग वडील त्यांच्यात मला शोधायचे की माझ्या मुलीचे पण असे हाल होतील का. तर ते त्यांना असं वाटायचं की हिने असा जॉब केला पाहिजे, अशी नोकरी स्वीकारली पाहिजे की ती 10 ते 5 असेल, समाजासमोर असेल, तिला रिस्पेक्ट पण त्यातून मिळेल आणि त्यानंतर ती परिवाराला पण तेवढा वेळ देऊ शकेल, अशी त्यांचा शुद्ध हेतू होता. त्या हेतूतून सर्वांनी मिळून माझ्यासाठी DEDचा फॉर्म आणला.
0: वा.
1: आणि त्यातून माझी शिक्षिका बनण्याला सुरुवात झाली. त्यात माझ्या अतिशय जवळचे नाते, एक माझे काका, ते विचार करत होते की हुशार आहे ही, हिला तू दुसरीकडे ट्राय करू शकतो हिला शिक्षिका बनवण्यापेक्षा. पण आईचा निर्णय होता की ती इतकी हुशार आहे की ती कोणत्याही क्षेत्रात जरी गेली ती टॉपला जाईल.
2: वा.
1: आणि तेव्हा आपल्याला एवढं कळत नव्हतं, म्हणजे मला तरी नक्की असं कळत नव्हतं तेव्हा कुठलं घ्यावं काय घ्यावं. माझ्या मैत्रिणी इंजिनिअरिंग कडे होत्या तर माझाही ओढा तिकडे, पण आईचं ते वाक्य कुठेतरी मला तेव्हा एक असं टर्निंग पॉइंट ठरलं की किती विश्वास आहे हिचा माझ्यावर की मी कुठेही जाईल तरी मी टॉप करेन. मग तेव्हापासून ठरवलं की तेव्हापासून तीच एक टॅगलाईन झाली माझ्या आयुष्याची की मला कुठलंही काम मिळालं ना त्यात मी 100% माझे देणार. आणि इला एवढा विश्वास आहे माझ्यावर, म्हणजे आता तेव्हा AI नव्हतं पण आपली आई नक्की होती आणि तिला माझ्याबद्दल पूर्ण एवढं माहित होतं. तो विश्वास मी पुढे चालू ठेवलेला आहे की मी ठरवलं आहे जिथेही जाईन मी, मग ते तालुका असो पाड्यावरची शाळा असो काही असो, तिथल्या मुलांनाही मी तसंच टॉपला नेणार, मी स्वतः सुद्धा टॉपला राहणार हे मी तेव्हाच ठरवलं होतं.
0: क्या बात है. म्हणजे तुम्ही एक उत्कृष्ट पिढी घडवण्याचं काम करता याच्यावरती माझा ठाम विश्वास बसलाय.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर खरोखरच चांगली माणसं आयुष्यात भेटल्याने आपली प्रगती कशी होते आणि आपला कॉन्फिडन्स किती वाढतो हेच तुमच्या बोलण्यातून लक्षात आलं मला प्रकर्षाने. आता पुन्हा एकदा आपण शाळेकडे आणि मुलांकडे येऊया. तर एकूणच शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्यावरती काही अनुभव आले का की चॅलेंजेसला फेस करावं लागलं, अर्थात तुम्ही दोन्ही ठिकाणचा उल्लेख केला, पण आता ज्या शाळेमध्ये आहात तो आदिवासी बहुल भाग आहे आणि मग त्या विद्यार्थ्यांचा किंवा त्यांच्या पालकांचा शिक्षणाकडे कसा ओढा आहे किंवा त्यांना मूळ प्रवाहात आणायला कष्ट लागले का, तर हा सगळा प्रवास कसा होता?
1: आदिवासी भागातील मुलं आपल्याला वाटतं की यांना आता आपण कसं फेस करणार आहोत की आपल्याला शिक्षक म्हणून काय समस्या येणार आहेत. ही मुलं खूप हुशार असतात, खूप हुशार म्हणजे क्रीडा क्षेत्रात तर तुम्ही विचारच करू शकत नाही. ही मुलं खूप पुढे असतात आणि त्यांना नैसर्गिक देणगी अशी असते ना की तुम्ही जे म्हणजे मी तुलना नाही करणार पण त्यांची सांख्यिकी क्रिया करण्याची गती ही अधिक असते. त्यांना उदाहरणं लवकर समजतात, गणित लवकर समजतं आणि माझा गणित विषय आवडता असल्यामुळे मी सर्वात पहिले मुलांवर गणित विषयाचाच प्रयोग केला. त्यात मला असं दिसून आलं की गणित ही मुलं एकदम फास्ट करतात आणि यांना थोडंसं समजून सांगितलं आपण काही युक्ती तर ही मुलं प्रचंड प्रगती करू शकतात. क्रीडा क्षेत्रातही मला त्यांचा तसाच अनुभव आला. भाषेत का थोडी मागे, कारण आपली स्थानिक भाषा वेगळी आणि प्रमाण भाषा वेगळी.
0: अगदीच.
1: मला बाकी कोणत्याच विषयांमध्ये त्यांच्यावर जास्त प्रयोग करण्याची गरज नाही पडली, फक्त भाषा या विषयावर मला त्यांच्यावर अजूनही अभ्यास करावा लागतोय. मला तर आता असं वाटायला लागलंय मी त्यांची भाषा शिकत झाली आणि बरेच शब्द त्यांचे मी अंगीकारलेत, कारण आताच नुकतंच निपुणची चाचणी झाली आमची ऑनलाईन. मोबाईल ऍपवर ती चाचणी होती, त्यात मुलांचं वाचन घेताना तेव्हा लक्षात आलं की बरेच असे शब्द आहेत अजून देखील की जे स्थानिक भाषेकडून आपल्याला प्रमाण भाषेकडे नेणं खूप आवश्यक आहे आणि त्यात होईल, अजूनही सुधारणा होईल, पण बाकी कोणत्याच विषयात ही मुलं मागे नसतात.
0: नक्कीच. आणि आपण बऱ्याच खात्यांमध्ये बघतो, पोलीस खात्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर संख्या आहे त्यांची. तर नक्कीच तुमचा हा सगळा अनुभव ऐकत असताना छान वाटतंय. आता आपण येऊया विनोबाकडे. तर विनोबाची आणि तुमची ओळख कशी आणि कधी झाली?
1: विनोबा हा आपल्या सीओ मॅडम मान्य अशिमा मित्तल मॅडम यांचा उपक्रम होता आणि आहेच, म्हणजे तो उपक्रम आमच्यापर्यंत येते कदाचित नाशिकमध्ये विनोबाला अर्ध किंवा एक वर्ष होऊन गेलेलं होतं, परंतु आमच्यापर्यंत पोहोचता पोहोचता तो खूप वेळ झाला. आणि केंद्र प्रमुख वारंवार आमचे चौधरी साहेब यशवंत चौधरी साहेब ते वारंवार शाळेत आले की पहिल्यांदा आम्हाला हे शासनाचे सर्व उपक्रम तुम्ही राबवतायत का, या योजना चालू आहेत का याचं विचारणार, वर्ग तपासणार. त्यामध्ये वारंवार तुम्ही विनोबा ऍप विषयी विचारतायत, मग ठीक आहे चला आपण बघूया ते काय आहे. समजत नव्हतं. मग कोऑर्डिनेटर कृष्णा घायर सर होते तेव्हा सुरगाण्याकडे,
0: बरोबर,
1: त्यांचा नंबर मिळाला. तर वारंवार सरांना मेसेज केला जायचा माझ्याकडून, हे केलं जायचं नक्की पोस्ट कशा करायच्या काय करायचं, मग तुम्ही मार्क कधी देणार कसं करणार काय. त्यानंतर राकेश महाजन सर ते आता आहेत आम्हाला कोऑर्डिनेटर. मग त्यांनी सांगितलं सरळ सोप्या भाषेत जे उपक्रम मॅडम तुम्ही शाळेत करतात ते फक्त पोस्ट करायचे, व्हिडिओज फोटोज. मग मी प्रथम एक फोटोज करत होते, नंतर एक व्हिडिओ छान असा वाटला मला तो की हा पोस्ट करू शकते मी, तर तो दिव्यांग मुलांच्या सेक्शनमध्ये मी तो पोस्ट केला.
0: बरं.
1: आणि मला माहिती पण नाही, पण मग घाया सरांचा फोन आला की तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओला तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ मिळाला आहे.
0: बरं.
1: मग तेव्हा सुरुवात झाली की पोस्ट ऑफ द मंथ मिळालं, मग त्याविषयी थोडं तपास केला, इतरांचे व्हिडिओ बघितले, इतरांच्या पोस्ट बघितल्या, निरीक्षणातून थोडं अजून शिकत गेले. जेव्हा पुरस्कार मिळतो ती जबाबदारी वाढते आपल्यावर,
0: अगदी
1: तो सातत्याने पुढे ते काम ठेवलं पाहिजे. मग त्यात मी अधिक अधिक काम करत गेले. आणि विशेष म्हणजे मुलांचा यात सहभाग महत्वाचा होता. विनोबाने एक शिकवलं की म्हणजे मी त्या मुलांवर तितका विश्वास कदाचित तोपर्यंत ठेवलेला नव्हता की हे मुलं इतकं करू शकतील का. मी त्यांची क्षमता तोपर्यंत तपासलेली नव्हती की इतके स्पेलिंग दिले की हे मुलं करू शकतील का, असं मला खूप डाऊट यायचा, खूप शंका यायची. पण विनोबाने पूर्ण त्या शंका मोडीत काढल्या आणि आठवड्याला सोमवारी मुलांना स्पेलिंग दिले. मुलं अक्षरशः बुधवारी गुरुवारी स्पेलिंग पूर्ण करून आणतात. मला विश्वास नसायचा की शनिवारपर्यंत होतील का यांचे स्पेलिंग.
2: हा
1: म्हणजे मी कुठेतरी कमी पडत होते त्यांच्यावर विश्वास ठेवायला. विनोबाने ते दाखवून दिलं की मुलांची क्षमता केवढी आहे, तुम्ही त्यांना किती देत आहेत. हा खूप छान फायदा झाला की विनोबामुळे मुलांच्या क्षमता मला तपासता आल्या. मग मी प्रत्येक ज्या मासिक स्पर्धा असतात, महावाचन, कविता वाचन, स्पेलिंग बी, या सर्वांमध्ये मुलांची सहभाग घ्यायला लागली. आता अशी अवस्था असते की शाळेत गेलं की मॅडम मी कविता देणार आहे ह्या आठवड्याची, मला द्यायची हा कविता ह्या आठवड्याचं वाचन मी घेणार आहे, मॅडम कथा वाचन माझं घ्यायचंय. म्हणजे त्यांची स्पर्धा असते की रोशनचं झालं आता मॅडम माझं घ्यायचंय. ही मुलांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बक्षीस शिक्षकासाठी प्रमाणपत्र, बक्षीस मुलांसाठी, खूप छान कन्सेप्ट आहे ही. ती खूप आवडली. आणि सर्वात विशेष आकर्षण म्हणजे कुठलाही तुम्हाला प्रस्ताव न देता, कुठलाही तुम्हाला गाजावाजा न करता गुच्चूप हा पुरस्कार मिळत असतो. आपण फक्त शाळेत बसून आपल्या कार्यक्रमांचे, उपक्रमांचे व्हिडिओ अपलोड करायचे, फोटो पोस्ट करायचे आणि तुम्हाला त्या पद्धतीने गुणांकन मिळालं तर तुम्हाला पुरस्कार जाहीर होत असतो. ही खूप छान गोष्ट आहे, म्हणजे मला आवडलेली. आणि सीओ साहेबांच्या हस्ते बक्षीस मिळालं मला पोस्ट ऑफ मंथचं. ते सुद्धा सीओंना भेटणं ही आमच्या शिक्षकांसाठी थोडी वेगळी प्रक्रिया असते, कारण सीओंचा दौरा असणं, त्यांची आढावा बैठक असणं, तेव्हा आम्हाला अतिशय सतर्क राहायला सांगतात.
2: बरोबर,
1: ते एक दडपण असतं, सीओ आले म्हणजे दडपण. ही घटना विनोबाचं बक्षीस घ्यायला जाणं सीओंच्या हस्ते, ही घटना अतिशय याहून 100% वेगळी. आणि छान वाटत आहे की अधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस मिळतं आपल्याला, कुठल्याही दडपणाशिवाय त्यांना भेटायला मिळतं. त्यामुळे विनोबाचं खरं माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे, मोलाचं स्थान आहे.
2: वा, इतकं मुद्देसूद आपण हा सगळा प्रवास मांडताय. तर पुढचा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की आतापर्यंत किती पोस्ट शेअर केल्या आणि किती पुरस्कार मिळाले.
1: किती पोस्ट शेअर केल्या हे नाही सांगता येणार, पण साधारणतः मी टार्गेट ठेवते की दिवसातून 1-2 तरी मी पोस्ट करणार. आणि महिन्यातून अशा रोजच्या 5 पोस्ट करण्याचं आपल्याला लिमिट आहे, तर मी रोज तरी 2-3 करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानिमित्ताने मुलांचे उपक्रम, व्हिडिओज ते घेतले जातात. आणि मला स्टोरी टेलिंग अवॉर्ड मिळालेला आहे, त्यानंतर मेंटर अवॉर्ड मिळालेला आहे, अजून एज्युकेशन TLM अवॉर्ड मिळालेला आहे, आणि पोस्ट ऑफ मंथ, त्यानंतर महावाचन. सर्वात महत्वाचं म्हणजे महावाचन मध्ये आमची मुलगी, तिचा व्हिडिओ, त्याला आमचा जिल्ह्यात मिळालेला आहे मला बक्षीस. कविता वाचन, स्पेलिंग, या सर्वांसाठी पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे विनोबाचं मी एकही पॉइंट सोडला नाही.
2: किती छान. बरं, मग आपल्याला शैक्षणिक साहित्य काय काय मिळालं आतापर्यंत.
1: शैक्षणिक साहित्य छान, विनोबा जे आपल्याला बक्षीस स्वरूपात जी काही ती बॅग, म्हणजे मी खरं बक्षीस घ्यायला तालुक्याला जरी गेले ना की मुलं आल्यावर म्हणतात बॅग कुठे आहे,
2: काय मिळालं
1: आहे, काय मिळालं आहे. तर यात मुलांसाठी शैक्षणिक साहित्य दिलं जातं खूप सुंदर. मला सुरुवातीला स्केच पेनचा सेट मिळाला होता प्रत्येक मुलासाठी, स्केच पेनचा सेट. दुसऱ्यांदा जेव्हा मिळालं बक्षीस तेव्हा खडूचा सेट, म्हणजे सगळं त्यांचं ड्रॉइंगचं साहित्य. त्यानंतर स्माइलीचे स्टिकर्स मिळाले होते, त्याचा पण आम्ही खूप सुंदर उपयोग केला अध्यापनामध्ये. पाढे तक्ते मिळाले होते एकदा, एकदा ते ड्रॉइंगचे क्राफ्ट पेपर रंगीत असतात ते मिळाले होते. ते तर अक्षरशः आम्ही त्याचा कोलाज काम म्हणा, चिकट काम, सगळ्या होडी बनवा, काय काय बनवा, पतंग बनवा, प्रत्येक गोष्टीमध्ये मुलं फक्त ते कपाट उघडायचे, आता काय बनवायचं याचं. म्हणजे इतके ऍक्टिव्ह झाले मुलं त्या बक्षीसातून सुद्धा आम्ही खूप काही शिकलो की एक छोटीशी वस्तू वर्गात किती परिणाम करू शकते. साधा स्केच पेनचा बॉक्स म्हणा, साधा खडूची पेटी, 10 रुपयाची खडूची पेटी सुद्धा मुलांमध्ये किती परिणाम निर्माण करू शकते. खरंच विनोबाने आम्हाला एक खूप छान अशी दिशा दिली आहे. म्हणजे आम्हाला बरंच काही समजतं पण येतं पण, जे कृती करण्याची जी वेळ येते ना ती खरं आम्हाला विनोबाने शिकवलेली आहे. आणि त्यामुळे ह्या उपक्रमाचे मी खूप आभार मानते.
2: नक्कीच. आपल्याकडे दप्तरमुक्त शनिवार कशा पद्धतीने साजरा केला जातो.
1: दप्तरमुक्त शनिवार आम्ही बऱ्यापैकी सण उत्सव जे आपले लागून आलेले असतात ते शनिवारी करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मग त्यामध्ये आपले राखी मेकिंग येते, त्याच्यानंतर मकर संक्रांतीला पतंग तयार करणे, असे आषाढी एकादशीच्या पूर्वी आम्ही तो कार्यक्रम सादर केला होता, रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतला होता. आणि त्यानंतर हस्ताक्षर लेखन किंवा हे ठसे काम, म्हणजे जास्त कसा ओढा असतो की प्रकल्प सुद्धा पूर्ण झाले पाहिजेत मुलांचे, त्यांना आनंदही वाटला पाहिजे, खेळ गमती जमतीही झाल्या पाहिजेत. हे सगळं काही म्हणजे विनोबाच्या व्हिडिओच्या निमित्ताने का होणार
2: केलं जात,
1: पण सगळं केलं जातं.
2: बरं, तर ह्या 18 वर्षातला एखादा अविस्मरणीय क्षण सांगावा असं वाटतो का?
1: 18 वर्षातला सांगू का? आमचे रोजचे क्षण अविस्मरणीय असतात मुलांसोबत. आम्ही ज्या मुलांसोबत काम करतो ते अतिशय आमच्यासाठी खरं अविस्मरणीयच आहे. पण चांदोरीच्या शाळेतले मी एक अविस्मरणीय क्षण सांगेल, आणि एक गाळपाड्याच्या शाळेत चांदोरीला असताना तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं, मी कम्प्युटर सायन्सची चांगली विद्यार्थिनी होते, तर माझ्या डोक्यात तो पॉइंट होताच की संगणक. आणि तर त्या काळात तिथे त्या चांदोरीला असताना मी तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून बऱ्यापैकी शिक्षिकांना प्रशिक्षण देत होते. तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला देखील मला छान संधी मिळाली प्रशिक्षण देण्याची. आणि त्या काळातच मी माझी स्वतःची वेबसाईट तयार केली,
2: बर,
1: www.balsnehi.com. आणि या वेबसाईटचं उद्घाटन म्हणजे इतकी छान संधी चालून आली मला, त्यावेळी आपले प्रधान सचिव नंदकुमार साहेब होते,
2: बर,
1: आणि ते नाशिक मध्ये येणार होते, सहज आढावा होता त्यांचा, आढावा बैठक, तर त्यासाठी नंदकुमार साहेब येणार होते. आणि त्याच वेळेत मला त्यांच्या हस्ते माझ्या वेबसाईटचं उद्घाटन करण्याची संधी सर्व अधिकाऱ्यांनी दिली. तुम्हाला मी पुन्हा सांगते, मला सर्व अधिकारी सुद्धा इतके चांगले मिळाले, मला कायम पुढे नेणारे. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी मला ती संधी दिली की साहेबांच्या हस्ते माझ्या वेबसाईटचं उद्घाटन. आणि अचानक म्हणजे तिथे त्या कार्यक्रमात त्यांनी पुरस्कार शिक्षकांना, उत्कृष्ट काम करणारे शिक्षक असा पुरस्कार ते देणार होते. तर निफाड तालुक्यातून अचानकपणे माझं नाव तिथे जाहीर झालं. म्हणजे तो पुरस्कार एक आयुष्यातला असा पुरस्कार आहे की कोणताही तुम्ही प्रस्ताव दिला नाही, कोणीही माझी शिफारस केली नाही, मला अचानक मिळालेला पुरस्कार, ती खूप सगळ्यात मोठी अविस्मरणीय घटना आहे माझ्या आयुष्यातली. आणि त्यानंतर इथे गाळपडायला तुम्हाला म्हटल्याप्रमाणे थोडी माझीच चुकी होती की मी मुलांवर विश्वास ठेवत नव्हते, हे नक्की होईल की नाही, इथे इम्प्लिमेंट मी करू शकते की नाही. तर विनोबामुळे काय झालं ते पण सांगते. विनोबाचा पण टच आहे ह्या अविस्मरणीय घटनेला. साधारणपणे मोकळेपणाने आपण यात व्हिडिओ पोस्ट करतो. नंतर मी इतरांचे ऑब्झर्वेशन केलं की इतर लोक कसे पोस्ट करतात, त्यांना कसं पोस्ट ऑफ मंथ मिळतं, जिल्ह्याचं कसं मिळतं, मला का नाही मिळालं अजून जिल्ह्याचं, तालुक्याचं. मग मी थोडं निरीक्षण करत गेले, मग व्हिडिओ थोडं छान बनवत गेले, त्याला टायटल असलं पाहिजे, त्याला छान मागे संगीत असलं पाहिजे, मुलांचा आवाज स्पष्ट आला पाहिजे, अशी त्यात माझी पण सुधारणा होत गेली. मग आता मी खूप छान व्हिडिओ टाकू शकते. त्यातूनच एक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आली, मग माझा थोडा आत्मविश्वास वाढला की मी इथे करू शकते, मग मी व्हिडिओ मी निर्मिती स्पर्धेत भाग का नाही घेऊ शकते. त्या स्पर्धेत मी भाग घेतला आणि राज्यात माझा 3रा नंबर आला त्यात.
2: वा.
1: आणि त्यानंतर रंगोत्सव म्हणून आपली महाराष्ट्र शासनाची SCERT कडून ती स्पर्धा जाहीर झाली. तर रंगोत्सवामध्ये मुलांचा अध्यापन करतानाचा व्हिडिओ टाकायचा होता. आता तर मी मुळीच घाबरत नव्हते व्हिडिओ तयार करण्याला, त्या विनोबाने खूप काही दिलंय माझ्या आयुष्यात खरं. तर आता मी व्हिडिओ बनवण्याला मुळीच घाबरत नव्हते. मुलांचा शिकवण्याचा खेळातून अध्यापन हा विषय मी निवडला त्या व्हिडिओसाठी. आणि बस आम्ही व्हिडिओ शूट केला आणि माझी मुलं तर आता व्हिडिओला इतकी तयार झाली आहे, कॅमेराकडे कोणी बघणार नाही, कायच नाही, त्यांची कृती करणार. त्यामुळे मुलांचाही प्रतिसाद अतिशय नैसर्गिक होता, माझंही टीचिंग एकदम त्यात छान होतं. आणि असा व्हिडिओ माझा विभागाला पहिला आला रंगोत्सवाला. ही माझी अविस्मरणीय घटना आहे. आणि या 8 मुलांना घेऊन, म्हणजे जी मुलं त्या व्हिडिओत होती, 8 संख्या मर्यादित होती ती, या 8 मुलांना घेऊन मी पुण्याला गेले. तिथे सुद्धा आम्ही तो व्हिडिओ ते प्रत्यक्ष ती कृती सादर केली. ह्या व्हिडिओ शूटिंगमुळे मुलांना तिथे पुण्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या लोकांसमोर काहीच भीती वाटली नाही.
2: अरे वा.
1: आणि रंगोत्सवामध्ये आमचा नाशिक विभागातून प्रथम क्रमांक तिथे आला.
2: अच्छा.
1: खूप अविस्मरणीय घटना आहे. दोन्ही शाळांनी मला खूप छान दिले, मुलं दिले, सहकारी छान दिले आणि अधिकारी तर अतिशय छान दिले.
2: मस्तच. जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आपल्या सगळ्या सहकारी शिक्षकांना काय सल्ला द्याल विनोबा वापरण्याविषयी?
1: विनोबा आपण जसं बघाल त्या पद्धतीने तो वापरू शकतात. फक्त तुम्ही पोस्ट करू शकतात आणि रिलॅक्स राहू शकतात. त्याचं गुणांकन तुमचं होतच राहणार आहे. असं नाही की तुम्हाला पूर्ण दिवसभरातून त्यालाच वेळ द्यायचा आहे, असं मुळीच नाही. आणि मुळात म्हणजे मी त्याच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन असा होता की मी इतर लोकांच्या ज्या पोस्ट आहेत त्यातून मी खूप शिकत होते की असे उपक्रम घेता येतात, आपण असं पण पोस्ट करू शकतो. मुळात म्हणजे मी शिकण्याच्या दृष्टीने विनोबाकडे बघत गेले आणि माझ्या पोस्ट साईड बाय साईड होतच होत्या. पण मी शिकण्याचा हेतू ठेवल्यामुळे मला अधिक फायदा होत गेला. माझी क्वालिटी सुधारली की माझ्या व्हिडिओची क्वालिटी म्हणा, माझ्या पोस्ट किंवा उपक्रम असेही घेऊ शकतो, मुलांचा असाही रिस्पॉन्स येऊ शकतो, हे इतरांकडून मी जास्त शिकत गेले. म्हणजे विनोबाकडे खरं माझा बघण्याचा दृष्टिकोन शिकणे हा होता, केवळ बक्षीस पुरस्कार किंवा पोस्ट करणे हा नव्हता, त्यामुळे मला ते सहजगत्या इतर गोष्टी मिळत गेल्या.
2: बर, खूप छान. हा सगळा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे आणि तुमचा अप्रोच दरवेळेला पॉझिटिव्ह आणि आतापर्यंतचं सगळंच खूप छान तुम्ही मांडलं आणि आज मुळात आपण इथे आलात वेळात वेळ काढून आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाळपाडा सुरगाणा इथून आलेल्या सौ गौरी राजेंद्र गायवान मॅडम. तर आता वेळ झालेली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

श्रोते हो नमस्कार. आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी. आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी. सुखे गोवित ओवित त्याची ओढतो स्मरणी. आले अखेर विसाव्याचे क्षण आले. संध्याकाळी नदीच्या शांत प्रवाहात सोडलेले दिवे हळूहळू किनाऱ्याकडे यावेत तसे ते क्षण आले. कुठल्याशा अज्ञाताच्या प्रदेशातून ते क्षण आले आणि कुठे असेच तरंगत जाणार होते ते काहीच माहीत नाही. पण ते आले हे खरं. 6 फेब्रुवारी म्हणजे 2 वर्षांपूर्वी लता मंगेशकर नावाच्या स्वरगंगेच्या काठावर ते आले, विसावले. तिथूनच त्यांनी त्या स्वरगंगेला विनम्र प्रणाम केला आणि आश्चर्य घडलं. ती स्वरगंगा पाहता पाहता विलीन झाली त्या विसाव्याच्या क्षणात, कायमची, चिरकाल. मित्रांनो, खरं तर ही बाभा बोरकरांची सुंदरशी कविता, पण तिचं भाग्य एवढं थोर की ती लता दिदींच्या आवाजातल्या अमृताचे शेवटचे काही थेंब तिच्यावर सांडले आणि ती अजरामर झाली. पण अजरामर झालेली ही काही एकटी कविता नाही आहे बरं का. हजारो गाणी, भक्तिगीतं, भावगीतं, गजला, सिनेगीतं, नाट्यगीतं, भजनं, सुफीगीतं, सगळी सगळीच अमर झालीत. जन पळभर मनतील हाय हाय, मी जाता राहील काय, हे दिदीनंच गायलेलं एक गाणं. दिदी त्यांच्या मागं एवढी स्वरसंपत्ती ठेवून गेल्यात की या स्वरसंपत्तीची मोजदादच करता येणार नाही आपल्याला. आणि ही अमाप संपत्ती आपल्या हवाली करून दिदी निघून गेल्या. आणि आपण त्यांना विचारतोय पुन्हा पुन्हा, दिदी तुम न जाने किस जहां में खो गए, हम भरी दुनिया में तनहा हो गए.

पण आता आपल्या या प्रश्नाला आणि तसा कुठल्याच प्रश्नाला काहीच अर्थ राहिलेला नाही आहे. आता चंद्रकिरणात चोच बुडवून स्वप्नांच्या गच्चीवर उतरणाऱ्या निळ्याशार पक्ष्यांना आपण मधाचा एखादा जरी थेंब मागितला ना, तर आपल्याला उत्तर एकच मिळणार आहे. कोणतं? मधुमागशी माझ्या सख्या परी, मधुघट चिरिकामे पडती घरी.

श्रोते हो, दीदीचं लहानपणचं नाव होतं हेमा. हेम म्हणजे सुवर्ण, सोनं. दीदींचा आवाजही सोन्यासारखाच शुद्ध, कुलीन आणि सौम्य झळाळी असलेला. या आवाजाचं वर्णन करताना अनेक कवी, अनेक शायरांनी आपली सगळी शब्दसंपत्ती खर्चून टाकली, अक्षरशः उधळून टाकली. पण तरीही हा आवाज शब्दात मावला नाही. ईश्वराचं वर्णन करून शेवटी वेदांनी नेती नेती म्हणावं तसं काहीसं झालं आपलं. हा आवाज असा आहे की तो होता असं म्हणताच येणार नाही कधी. तो आहे, तो राहणार आहे, बस. जागतिक मराठी परिषदेत बोलताना एकदा पुलं म्हणाले होते, आकाशात देव आहे की नाही हे माहीत नाही, पण या आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. खरंच लताचा आवाज तृप्त करणारा तर आहेच, पण तो अतृप्ती वाढविणारा सुद्धा आहे. अमृतपान करणारा आता पुरे असं कधी म्हणेल का? नाही. तसेच दीदीच्या गाण्याचं देखील तसंच आहे. त्यांची हजारो गाणी ऐकल्यावर सुद्धा आम्ही अतृप्त राहिलेले रसिक हेच म्हणू, हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले.

जे न देखे रवी ते देखे कवी असं आपण म्हणतो, पण कवीलाही कल्पना करता येणार नाही असा तो लतास्वर। पहाटेच्या वायूची शीतलता, सकाळची प्रसन्नता, संध्याकाळची उदासी आणि रात्रीची गूढता, सृष्टीच्या या सगळ्या स्पंदनांना आवाज देणारी दीदी। ज्ञानदेव, तुकाराम, कबीर, गालिब, मीराबाई यासह अनेक श्रेष्ठ कवी शायरांच्या शब्दांना स्वरांच्या पालखीतून देणारा हा केवळ अवर्णनीय आवाज। मागे परतोनी आता न पाहणारी ही स्वरकथा। कन्या सासुऱ्यासी जाय।

श्रोते हो, रसिकांना कलावंतांची फक्त कला दिसते. त्यांचं यश, पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर हा सगळा झगमगाटही त्यांना दिसतो. पण या झगमगाटामागचा अंधार क्वचितच समोर येतो आपल्या. लता दिदींचं आवाळभर यश, कीर्ती, प्रसिद्धी, वाहवा जगभरातल्या रसिकांना दिसते. पण दिदीचं बालपण, बाबा गेल्यानंतर घराचा पेलावा लागलेला भार, जबाबदाऱ्या, गाण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत, स्वरसाधना, सिनेमाच्या दुनियेत आलेले अनेक भले बुरे अनुभव, क्वचित वाट्याला आलेली उपेक्षा, करावा लागलेला संघर्ष, हे सगळं अवघड होतं. पण दिदींनी करून दाखवलं. आपल्या गळ्यातलं 52 कशी नाणं खणखणीत वाजवून दाखवलं त्यांनी. स्वाभिमान, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या कोंदणात त्यांच्या स्वरप्रतिभेचा हिरा जडवला गेलाच अखेर. सलाम दीदी, जुल्मे उल्फत मे हमे लोग सजा देते हैं, कैसे नादान है, शोलों को हवा दे

माणूस या जगातून जातो म्हणजे नक्की काय होतं? देह नश्वर आहे, तो पंचतत्वात विलीन होतो, पण त्याचं कर्तृत्व, त्याची स्मृती मात्र मागे राहते, दरवळत राहते. दिदीचं गाणं, दिदीचा स्वरही असाच दरवळत राहणार आहे, दरवळत राहिला आहे. मोगऱ्याप्रमाणे घमघमत राहिला आहे आणि ताऱ्यांप्रमाणे लखलखतही राहिला आहे, तसाच लखलखत राहणारही आहे. ज्याने पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहिलं काय, असं खुद्द दिदींनीच गाण्यातनं आपल्याला विचारलं होतं. आणि या प्रश्नाला उत्तरही दिदीनंच दिलं होतं बरं का. हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे, हमारे बाद महफिल में अब अफसाने बया होंगे, बहारे हमको ढूंढेंगी मगर न जाने हम कहाँ होंगे, हम कहाँ होंगे.

ज म प ध नी हे सात सूर आणि लता मंगेशकर हे सुद्धा सात अक्षर. जणू दीदीच्या नावातले प्रत्येक अक्षर एक सूर झाला होता. पण 6 फेब्रुवारी नावाच्या दिवसाला त्याच्याशी काही देणं घेणं नसावं. तो आला आणि गेला. मात्र जाताना सोबत लता मंगेशकर नावाचं स्वरवैभव घेऊन गेला. 20व्याचे क्षण देऊन गेला. मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे. मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे. दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हासवे. नांदतो मी तुम्हासवे.

श्रोते हो, जगात कोणीच राहत नाही आणि काहीच राहतही नाही असं म्हणतात, तेही खरंच आहे. दिवा विजला तरी धुराची वलय मात्र दिसत राहतात दूरवर, तशी माणसाच्या अस्तित्वाची वलय देखील दिसत राहतात. नाव हरवून जाईल चेहरा बदलून जाईल, नाव हरवून जाईल चेहरा बदलून जाईल. अंगणात तुझ्या संध्याकाळीपण, अंगणात तुझ्या संध्याकाळीपण, पक्षी माझा निळा गाऊन जाईल, पक्षी गाऊन जाईल.

मित्रांनो, आपण सगळे म्हणतो की हिरा है सदा के लिए, असेलही, पण लता दीदीचा स्वर मात्र नक्की आहे, सदा के लिए, सदा सर्वदा। प्रभातीच्या भूपाळीपासून ते थेट रजनीच्या अंगाईपर्यंत लता आणि फक्त लता, जगण्याच्या प्रत्येक क्षणी आनंदाच्या, दुःखाच्या, प्रेमाच्या, विरहाच्या अशा सगळ्या क्षणी आपली सोबत करणारा हा आवाज, मेरी आवाज ही पहचान है असं सांगणारा आवाज, भारतरत्नच नाही तर विश्वाचं रत्न असणारा हा आवाज। मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या असंख्य श्रोत्यांची दिदींना विनम्र आदरांजली। श्रोते हो, आयुष्यात जे काही पहिलं असतं ते जसं आनंददायी असतं, तसंच जे अखेरचं असतं ना तेही तेवढंच क्लेशदायी असतं। शेवटचा निरोप, शेवटचा अलविदा आणि अखेरचा दंडवत। नमस्कार।

0: रसिक हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, FLOI म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दोन परदेशी भाषा शिकणाऱ्या किंवा शिकलेल्या अशा विविध वयोगटातल्या मंडळींशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स यांनी मिळून गेल्या काही वर्षापासून झेडपीच्या विविध शाळांमध्ये, त्याबरोबरच विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोन भाषांचं शिक्षण दिलं जातं. अर्थातच या दोन्ही भाषा मराठी भाषेमध्ये सुद्धा शिकवल्या जातात आणि ह्याच भाषा शिकणाऱ्यांशी आपण गप्पा मारत असतो. तर त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत दोन विद्यार्थिनी, ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी पंढरपूर जिल्हा संभाजीनगर या शाळेमधल्या आहेत. एकीचं नाव आहे आकांक्षा अंभोरे आणि दुसरी आहे सानवी मुनेश्वर. तर ह्या दोघीही इयत्ता 6वीमध्ये शिकतात आणि त्यांनी फॉरेन लँग्वेज शिकली आहे का किंवा शिकताना त्यांचे काही अनुभव आले आहेत का, तर ह्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर या दोघींचंही मी मनापासून स्वागत करते, दोघींचंही अतिशय मनपूर्वक स्वागत. सानवी आणि आकांक्षा, तुम्ही दोघींचं अतिशय मनपूर्वक स्वागत. कशा आहात तुम्ही दोघी? बरं, आता शाळेला सुट्टी लागण्याचे दिवस आहेत, शेवटचे काही दिवस शाळेचे राहिलेत, तर कसं वाटतंय?
1: आम्ही सगळ्या फ्रेंड्सला मिस करू.
0: बरं बरं, आणि आता तुम्ही सगळ्या 7वीला जाणार दोघी जणी, बरोबर? मग काय वाटतं ह्या परीक्षेनंतर किती टक्के मिळतील? सानवी तू काय सांगशील?
1: 90%.
0: आणि आकांक्षा तुला किती मिळतील?
1: 90%.
0: वा वा वा, दोघींची तशी तयारी आहे अभ्यासाची. क्या बात आहे, खूप छान. तर मला थोडस आता आपल्या विषयावरती यायचंय की तुम्ही कितवीला असताना तुम्हाला या फॉरेन लँग्वेज बद्दल समजलं? किती दिवसापूर्वी समजलं की अशा परदेशी भाषा आपल्याला शिकायला मिळणार आहे?
1: 5वीपासून.
0: अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला याबद्दल कळलं. कोण आलं होतं शाळेमध्ये सांगायला आणि त्यांनी काय सांगितलं नेमकं असं की तुम्हाला वाटलं की आपण ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यावं?
1: आमच्या शाळेतला विद्या सोनूने मॅम.
0: काय सांगितलं त्यांनी तुम्हाला?
1: त्या स्वतः शिकतात म्हणून आम्हालाही शिकावं.
0: बर बर, नेमकं काय वाटलं होतं ही भाषा शिकत असताना? घरी काय सांगितलं तुम्ही?
1: घरच्यांनाही खूप आनंद झाला, आम्ही नवीन भाषा शिकतोय आणि विद्या सोनूने मॅमनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले.
0: बर, तुमच्या दोघींपैकी कोणी कुठली भाषा शिकलीये ते सांगा बरं जरा.
1: आम्ही दोघींनी जर्मन भाषा शिकली.
0: बर, जर्मनच्या किती लेवल पूर्ण झाल्या? अच्छा, 3 लेवल पूर्ण झाल्या. आणि त्या प्रत्येक लेवलला किती किती मार्क मिळाले?
1: 49, 98.
0: बर,
1: 99.
0: अरे वा, आणि हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शिकलात, मग याचा अभ्यास कसा केला? दोघींनी पण या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही याचा अभ्यास कशा पद्धतीने केला?
1: ऑनलाईन पद्धतीने.
0: हो, ऑनलाईन पद्धतीने बरोबर आहे, पण मग त्याची प्रॅक्टिस कशी केली? मग घरी काही त्याचा वेगळा असा सराव केला का?
1: हो केला, एज्युकेशन व्हिडिओ मध्ये केला.
0: बर, आणि त्याच्यात काही अडचणी आल्यावरती मग कोणाला विचारले ते प्रश्न? बर बर, आणि आता तुमच्या 3 लेवल कम्प्लीट झाल्या, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी जर्मन भाषा बोलता येत असेल, हो की नाही? मग आता दोघींचं इंट्रोडक्शन मला ऐकायचंय जर्मन मध्ये, जमेल का? वा, छान वाटलं ऐकून. बरं, आता ही भाषा शिकत असताना काही अडचणी आल्या का, याबद्दल सुद्धा मला तुमच्या दोघींकडून जाणून घ्यायचंय.
1: हो, पहिल्या सुरूला तर आम्हाला ते शब्द नवीन वाटले, पण आम्ही 1.5 वर्षापासून शिकतोय तर आम्हाला आता त्या भाषेची आवड झाली.
0: बर,
1: पहिल्या सुरूला आम्हालाही थोडं अवघड वाटलं, पण मी 1.5 वर्षापासून शिकत आहे म्हणून मला आता काही वाटत नाही.
0: काय वाटतं ही भाषा शिकणं का बरं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
1: आम्ही ही आता भाषा शिकतोय, पण आम्हाला याचा उपयोग पुढे फ्युचर मध्ये होऊ शकतो. जागतिक कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकतो आम्ही.
0: वा बरोबर. आता तुम्ही जेव्हा ही भाषा शिकत होता तेव्हा तुमच्या घरच्यांना किंवा मित्रमैत्रिणींना कधी असं बोलून दाखवलं आणि कधी काही गमती जमती झाल्या का? तो काही किस्सा असेल तर तो पण ऐकायला आवडेल मला.
1: हो, आम्ही शाळेमध्ये पण मैत्रिणींशी, घरी आई वडिलांशी येता जाताना मॅडम सरांशी ही भाषा बोलत असत.
0: मग काही गंमत होते का याच्यातून?
1: घरच्यांना तर येत नाही, मग ते म्हणतात काय काय, मग आम्ही सांगतो त्यांना.
0: बर, ही भाषा शिकणं का बरं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आणि आपल्याला जे कोणी ऐकतायत त्यांना काय तुम्हाला अपील करायचंय की ही भाषा का बरं शिका, किंवा काय असं काही सांगायचंय का, काही सजेशन्स द्यायचेत का?
1: ही भाषा खूप छान आहे, शिकायला नवीन वाटत काहीतरी. तुम्ही पण शिका ही भाषा, तुम्हाला खूप आनंद होईल.
0: बर बर. तर मंडळी, आकांक्षा आणि सानवी यांना शिकवणाऱ्या शिक्षिका विद्या सोनवणे या सुद्धा आता आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत.
2: नमस्कार, माझं नाव विद्या तुळशीराम सोनवणे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी, केंद्र पंढरपूर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सहशिक्षिका पदावर कार्यरत आहे.
0: बर, आणि तुमचं पण खूप खूप स्वागत आहे या मुलाखतीमध्ये. तर तुम्हीच ही भाषा शिकवण्यामध्ये तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या विद्यार्थिनींना, तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्या जसं म्हटल्या मगाशी की आम्हाला विद्या मॅडमनी सांगितलं, त्या शिकल्या मग त्यांनी आम्हाला शिकवलं, म्हणजे यायला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ही ह्याबद्दल समजलं होतं की असा कोर्स आहे ऑनलाईन पद्धतीचा आणि तो शिकणं शिकायला पाहिजे, नेमकं तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने ते शिकलात आणि शाळेमध्ये कसं इम्प्लिमेंट केलं?
2: मॅडम, मला आधीच परकीय भाषा शिकण्याची थोडी इच्छा होती, त्याबद्दल मी माहिती काढली तर FLOA बद्दल कळालं मला, जे काही फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे, तर त्यावर स्टडी मोडवर ऑनलाईन व्हिडिओ, सिलेबस, क्वेश्चन बँक उपलब्ध आहेत आणि ह्या FLOA कडून सर्टिफिकेट्स आणि प्लस मेडल पण दिले जातात. तर मी स्वतः आधी त्याला रजिस्ट्रेशन केलं. मी स्वतः जर्मनच्या आणि फ्रेंच लँग्वेजच्या चारही लेवल कम्प्लीट केलेला आणि माझ्या बरोबरच मला असं वाटलं की आपण शाळेत असताना आपल्याला ह्या सुविधा मिळाल्या नाहीत, पण आपल्या विद्यार्थ्यांना आपण त्या उपलब्ध करून देऊ, म्हणून माझ्या मुलांचं इयत्ता 5वी पासून 7वी पर्यंतच्या मुलांचं रजिस्ट्रेशन केलं. काही विद्यार्थी फ्रेंच शिकतायत, काही जर्मन शिकतायत आणि त्यांना सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण नवीन काहीतरी भाषा शिकतोय याचा त्यांना जास्त आनंद झाला आणि मला आनंद वाटतो की माझ्यामुळे माझे विद्यार्थी जर्मन आणि फ्रेंच भाषेचे सर्टिफिकेट घेऊन शाळेबाहेर जातील आणि भविष्यात नक्कीच त्यांना त्याचा उपयोगही होईल आणि ती भाषाही ते जागतिक स्तरावरही वापरू शकतील आणि मलाही त्याचा फायदा होईल पुढे. या दृष्टीने मी मुलांनाही प्रोत्साहन दिलं, स्वतःही केलं आणि विशेष म्हणजे माझ्यासोबतचे जेवढे शाळेतले सहकारी आहेत तेही याच्यासाठी रजिस्ट्रेशन करून ह्या भाषा शिकतायत आणि माझ्या केंद्रामध्ये जवळपास 15 ते 16 शाळा आहेत, तर आमच्या सगळ्या केंद्रातल्या सर्व शाळांचं रजिस्ट्रेशन केलंय. शिवाय आमच्या ह्या उपक्रमाची दखल माननीय जिल्हाधिकारी साहेब श्री दिलीपजी स्वामी साहेब, त्याचप्रमाणे आमचे शिक्षणाधिकारी मॅडम चौहान मॅडम, त्याचप्रमाणे CEO अंकित सर, ह्या सगळ्यांनी याची दखल घेऊन आमच्या शाळेचं कौतुक केलंय आणि आमच्या विद्यार्थ्यांचा आणि माझा सत्कार सुद्धा केलाय.
0: क्या बात आहे. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी ही फॉरेन लँग्वेज शिकली अंदाजे काही सांगू शकाल?
2: माझ्या शाळेतून तर दरवर्षी जवळपास 30 ते 35 मुलं शिकतायत या दोन्ही लँग्वेज. आमच्या केंद्रातून जवळपास 150 ते 200 अराउंड विद्यार्थी दरवर्षी एक एक लेवल पूर्ण करतायत आणि शिवाय माननीय शिक्षणाधिकारी मॅडम चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक पूर्ण ग्रुप करून त्या त्या शाळांवर मार्गदर्शन करूनही पूर्ण जिल्ह्यातूनही शिकली जाते ही लँग्वेज.
0: मस्तच मस्तच. आपण एक बेसिक म्हणून आपण ट्रायल अँड एरर बेसवर आपण शिकायला सुरुवात केली, तिथपासून ते पुरस्कार मिळाला इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्याकडे मागे वळून बघताना नेमकं कसं वाटतंय?
2: खरंच खूप छान वाटतं मॅडम. एक गोष्ट आणखी सांगायची राहिली की मुख्यमंत्री प्रशिक्षणामार्फत आपला राज्यस्तराचा जो उपक्रम आहे की बेरोजगार मुलांना आपण जर्मन लँग्वेज शिकवून त्यांना तिथे रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, हा माननीय मुख्यमंत्र्यांचा उपक्रम आहे आपल्या राज्याचा. तर औरंगाबाद जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करण्यासाठी माझी निवड झालेली आहे आणि खूप छोट्याशा विचाराने ही सुरुवात झाली होती की आपण काहीतरी नवीन शिकावं आणि आपल्या मुलांनाही ते शिकायला मिळावं, पण त्याची व्यापक प्रेरणा वाढली की संभाजीनगर जिल्ह्यात तर आहेच परंतु इतर जिल्ह्यांचे सुद्धा मला फोन येतात आणि मार्गदर्शनासाठी ते विचारतात, तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो की खरंच परकीय भाषा ज्या बाहेर शिकण्यासाठी खूप खर्चिक असतात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सोयीस्करपणे ह्या FLOA वर आपल्याला शिकायला मिळत आहेत. त्याचे खरं तर FLOA चे खरंच आभार आणि हे कार्य असंच पुढेही चालत राहील अशी प्रयत्न करेल.
0: खूपच छान. बरं, जाता जाता शैलेश लेले सरांच्या ह्या इनिशिएटिव्हला काही वोट ऑफ थँक्स म्हणून काही बोलावं असं वाटतं का?
2: शैलेश लेले सरांशी बऱ्याचदा बोलणं होतं माझं आणि त्यांनाही खूप आनंद वाटतोय की मी ZB शाळांमध्ये हा उपक्रम जवळपास सर्व शाळांमध्ये करण्याचा प्रयत्न करते. त्यांचं सपोर्ट पण असतं, मार्गदर्शन पण असतं. आणि मला असं वाटतं की आणखी खरं सांगायचं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दशसूत्री नावाचा कार्यक्रम आमचे जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीपजी स्वामी साहेब घेत आहेत आणि त्यांनी तर असंही सांगितले की त्यांच्या दशसूत्रीमध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी या उपक्रमाचा नक्कीच आपण सहभाग करून घेऊ. आणि शैलेश सरांनी मला असं वाटतं दीक्षा ऍप वर आणि बऱ्याच ठिकाणी हे सुरू केलेलं आहे तर नक्कीच सगळ्याच विद्यार्थ्यांना चांगला फायदा होतो याचा. आणि जे फॉरेन लँग्वेज शिकू इच्छितात याचं पर्सनल पण रजिस्ट्रेशन करून कोणीही घरात बसणारी व्यक्ती सुद्धा ही लँग्वेज शिकू शकते. तर खरंच त्यांचे आभार त्याबद्दल.
0: वा, खूपच छान. आज तुम्ही आणि तुमच्या दोन्ही विद्यार्थिनी वेळात वेळ काढून इथे सहभागी झालात आणि आपला इतका छान अनुभव तू तर सांगितलाच पण आतापर्यंतचा प्रवास देखील रोलगडून सांगितला त्याबद्दल तुम्हा तिघींचेही मनपूर्वक आभार. आणि यापुढे तुम्ही सुद्धा अशाच ऍक्टिव्ह राहा म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा आणि या क्रिएटिव्हिटीचा तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल आणि यापुढच्या सगळ्या भविष्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थिनींना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
0: ओके, ऑल द बेस्ट. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या जिल्हा परिषद वडगाव कोल्हाटी पंढरपूर जिल्हा संभाजीनगर या शाळेतल्या दोन विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिका, एक म्हणजे आकांक्षा अंभोरे आणि दुसरी सानवी मुनेश्वर आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका होत्या विद्या सोनवणे. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची.